कारण असे हे चार देह जाण जागृती स्वप्न सुषुप्ती या चार संख्येला पूर्ण करणारी चौथी दुर्यावस्था जाणावी. विश्व तेजस प्राज्ञ प्रत्येगात्मा हे अभिमान नेत्रस्थान कंठस्थान हृदयस्थान मूर्धनी वसतात. स्थूल भोग उपाधिरहित भोग आनंद भोग आनंदावभास भोग असे हे चार देहाचे चत्वार भोग आहेत. आकार उकार मकार आणि अर्धमात्रा म्हणजे ईश्वर अशा चार देहांच्या चार मात्रा आहेत. तमोगुण रजोगुण सत्वगुण शुद्ध सत्वगुण असे चार देहांचे चत्वार गुण आहेत. क्रियाशक्ती द्रव्यशक्ती इच्छाशक्ती ज्ञानशक्ती अशा चार देहांच्या चार शक्ती आहेत. असे ही 32 तत्व स्थूल आणि सूक्ष्म दोघांची मिळून 50 होतात. सगळे मिळून 82 तत्व होतात. त्याच्यामध्ये अज्ञान आणि ज्ञान ही दोन तत्व घातली ते 84 तत्व होतात. अशी तत्व जाणावी ती जाणून ती माईक आहेत असं ओळखावं आणि आपण साक्षी आहोत हे समजून घ्यावं. साक्षी म्हणजे ज्ञान. ज्ञानाने अज्ञान ओळखावं. देहाबरोबर ज्ञान अज्ञानाचं निरसन करावं. ब्रह्मांडामध्ये देहाची कल्पना केली. विराट हिरण्यगर्भ असं ज्याला म्हटलं तेही विवेकाने आत्मज्ञानाद्वारे निरसन केलं. आत्मानात्व विवेक केल्यावर सारासार विचार पाहिल्यावर पंचभूतांची माईक वार्ता अनुभवाला आली. अस्थि मांस त्वचा नाडी रोम हे पाचही पृथ्वीचे गुणधर्म आहेत. प्रत्यक्ष शरीरामध्ये हे शोधून पाहावं. शुक्लित श्रोणित लाळ मूत्र रोम हे पाण्याचे पाच भेद आहेत ते तत्व समजून घ्यावं. क्षुधा तृषा आळस निद्रा मैथून हे पाचही तेजाचे गुण आहेत या तत्वाचं निरूपण जरूर करावं. चलन वलन प्रसारण विरोध आणि आकुंचन हे पाचही वायूचे गुण आहेत असं श्रोत्यांनी जाणावं. काम क्रोध शोक मोह भय आकाशाचा पर्याय आहे. विचार केल्याशिवाय ते समजणार नाही असं हे स्थूल शरीर म्हणजे 25 तत्वांचा विस्तार आहे. आता सूक्ष्म देहाचा विचार सांगतो. अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार हा आकाश पंचकाचा विचार आहे. व्यान उदान समान प्राण आणि अपान हे पाचही गुण वायू तत्वाचे आहेत. श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण हे पाचही तेजाचे गुण आहेत. आता आपण सावध होऊ नका. वाचा पाणी पाद शिस्न गुध हे आपाचे प्रसिद्ध गुण आहेत. आता पृथ्वीचे गुण विशेष करतो. शब्द स्पर्श रूप रसगंध हे पृथ्वीचे गुण आहेत. असे हे सूक्ष्म देवाचे 25 तत्वभेद आहेत. इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे तनु चतुष्टय नाम नव समास नवम सम

0: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि आज परत चौथ्यांदा आपल्या बरोबर आहे डॉक्टर आनंद पाटील सायकियाट्रिस्ट. त्यांचे व्हिडिओज तुम्ही त्यांच्या युट्यूबवर बघू शकता. डॉक्टर आनंद पाटील एक्झरसाइजेस त्यांनी दिले ते बघू शकतात युट्यूबवर. डॉक्टर आनंद पाटील युट्यूबचं नाव आहे. आनंद, आज आपण बोलणार आहोत सुसाईड आणि सिझोफ्रेनिया. सुसाईड असं काय घडतं की माणसाला वाटतं त्याने सुसाईड करावी, आणि असं काय वाटतं की माणूस सुसाईड करतो?
1: सुसाईड हे फारच टोकाचं लक्षण आहे की जेव्हा माणसाला असं वाटायला लागतं की काहीच अर्थ नाही आहे, त्याला हेल्पलेस वाटायला लागतं, होपलेस वाटायला लागतं आणि वर्थलेस वाटायला लागतं.
0: म्हणजे बोथ एन्झायटी अँड डिप्रेशन.
1: म्हणजे सुसाईड हे सिझोफ्रेनियामध्ये पण असतं. कुठल्याही आजारामध्ये सुसाईडची फिलिंग्स येऊ शकतात.
0: ओके,
1: तर हा कॉमन समज आहे की डिप्रेशन आलं तरच सुसाईड करतात असं नाही. कुठल्याही मानसिक आजारामध्ये सुसाईडची शक्यता असते. आणि इनफॅक्ट असं बघितलं गेलेलं आहे की सामान्य लोकांमध्ये ज्यांना कुठलाही मानसिक आजार नसतो त्यांच्या ज्या सुसाईड अटेम्प्ट असतात ते जनरली इम्पल्सिव्ह अटेम्प्ट असतात. म्हणजे तडकाफडकी मनात आलं आणि केलं, रागाच्या भरात केलं. आणि जे मानसिक आजारांमधले जे सुसाईड असतं तर ते बऱ्याच वेळा प्लॅन करून असतं, ठरवून असतं, कारण ते खूप दिवसांपासून सफर करत असतात. आणि मग ते ठरवतात की मला आता बस झालं, मला हे नाही सहन होत आणि मला जायचं आहे, हा त्रास त्याच्यामुळेच कमी होईल. तर असा हा फरक आहे की मेजॉरिटी सुसाईड्स हे अटेम्प्ट जे असतात हे इम्पल्सिव्ह असतात, तडकाफडकी केले.
0: इम्पल्सिव्ह आपण समजू शकतो, म्हणजे तो एक्स्ट्रीम रागात किंवा नर्वसनेस करून टाकला. पण आनंद, आपण बघतो एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो म्हणजे तो जातो, ते रोप घेऊन येतो, तो विचार करतो इथे हँग करायचं, तिथे हँग करायचं, खालचा टेबल शोधतो, किंवा तो जातो मेडिकल स्टोअर मधनं काहीतरी पॉइझन घेऊन येतो, मग तो पितो. खूप मोठा प्लॅनिंग आहे.
1: हो डेफिनेटली.
0: म्हणजे इतकं शांतपणे केलं असतं त्याने?
1: तो विचार बऱ्याच दिवस झाले करत असतो की मला करायचं आहे, त्याला हिंमत होत नसते बऱ्याच वेळा. आणि सुसाईड अटेम्प्ट करायच्या आधी तो सिग्नल पण देत असतो.
0: सिग्नल इन द सेन्स,
1: जसं उदाहरणार्थ की एखाद्याच्या मनात त्याने ठरवलं की मला आता सुसाईड करायचं आहे, तो त्याच्या ज्या वस्तू आहेत, ज्या जीवापार जपणाऱ्या वस्तू पण तो दान करायला सुरुवात करतो की हे तू राहू दे तुझ्याकडे. जसं आता एखादी स्त्री आहे, ती म्हणते की माझा हे ज्वेलरी आहे हे तुझ्याकडे राहू दे. एखादा मित्र आहे, एखादा माणूस आहे, तर तो त्याचा एखादा वॉच देऊन टाकतो. किंवा अशा मित्रांना ते थँक्यू म्हणायला सुरुवात करतात की अरे यार, तर ते म्हणतात की फोन करून जसं म्हणतो अखेरचा निरोप घेणं की अरे तुझी खूप मदत झाली मला. जेव्हा अशी भाषा ते वापरायला लागतात
0: अचानक असते, आणि ती
1: ते जेव्हा त्यांचं ठरतं की आता मला
0: अचानक ती भाषा बदलते त्यांची.
1: हा, की जो माणूस कधी फोन करत नाही आणि अचानक त्यांनी फोन केला आणि तो आभार मानतोय, तर तिथे डेफिनेटली डाऊट यायला पाहिजे,
0: है ना. खूप सुंदर बोललास आनंद, प्लीज प्लीज ह्याच्यावर जितकं डिटेल बोलतील तेवढं सांग.
1: आणि बऱ्याच वेळा ते सुसाईड अटेम्प्ट करतात पण फेल होतात. तर सुसाईड अटेम्प्ट जे आहे हे क्राय फॉर हेल्प असतं, की तो असं सांगू शकत नाही की मला उदास वाटतंय, मला त्रास होतोय. तर तो डायरेक्टली सुसाईड अटेम्प्ट करतो तेव्हा लक्षात येतं की अरे याला काहीतरी त्रास होतोय. तर सुसाईड अटेम्प्ट सुद्धा एक वॉर्निंग साईन असते की अरे काय आहे, याला बघायला पाहिजे, इव्हॅल्युएट करायला पाहिजे. म्हणून ते तडकाफडकी सुसाईड अटेम्प्ट केलेला असो किंवा प्लॅन करून, तर अशा सगळ्या पेशंट्सला डॉक्टरांकडे रेफर करायला पाहिजे, सायकॅट्रिस्टकडे काउन्सिलर्सकडे रेफर करायला पाहिजे, थोडा डेप्थमध्ये अनालिसिस करण्यासाठी की काय आहे की ह्या व्यक्तीला असं करावं असं वाटलं, आणि त्याच्यातनं मग निदान होऊन त्याची ट्रीटमेंट होऊ शकते. अनफॉर्च्युनेटली काही लोक फर्स्ट आणि लास्ट अटेम्प्ट करतात आणि सक्सेड होतात, पण बरेच लोक जर त्यांना ते वाचतात त्या अटेम्प्टमधनं आणि त्यांना ट्रीटमेंट मिळण्याचा तो एक चांगला अपॉर्च्युनिटी असतो.
0: मग निघतात ते त्याच्यातनं बाहेर आफ्टर ट्रीटमेंट,
1: कारण अंडरलाईंग जो प्रॉब्लेम असतो तो डायग्नोज होतो आणि स्पेसिफिक ट्रीटमेंट असते आजकाल, तर म्हणून त्याचा उपचार सुरू होतो. आता काही अटेम्प्ट जे असतात तर ते पर्सनॅलिटीमुळे पण करतात लोक. काही लोकांची पर्सनॅलिटी अशी असते की अशा पर्सनॅलिटीजमध्ये सुसाईड अटेम्प्ट फार कॉमन असतात. जसं उदाहरणार्थ काही लोकांना डिपेंडेंट पर्सनॅलिटी असते, तर त्यांना एखाद्या व्यक्तीवरती इतके अवलंबून होऊन जातात की त्या माणसाला गुदमरायला होतो. मग ती व्यक्ती जेव्हा पळ काढायला लागते तेव्हा यांना सेपरेशन अँझायटी होते आणि मग आता कसं होईल, आता मला करमत नाहीये, आता मी कोणावर भरोसा ठेवू, आणि त्या मनस्थितीमध्ये सुसाईड अटेम्प्ट केले जातात. कधी कधी असंही असतं की मी जर काही स्वतःला इजा करून घेतली तर ती व्यक्ती परत येईल अशी आशा पण असते. तर काही अटेम्प्ट मॅनिप्युलेटिव्ह पण असतात, काही अटेम्प्ट इम्पल्सिव्ह असतात, आणि काही अटेम्प्ट जे असतात ते अगदी निराशेमध्ये केलेले असतात. तर सगळेच सुसाईड अटेम्प्ट हे जीव देण्यासाठी असतात असं नाही. तर काही अटेम्प्ट जे असतात तर ते एक नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असतं की आय नीड हेल्प.
0: असा पेशंट तुमच्याकडे आला आणि ही जेन्युइनली त्याचा अटेम्प्ट फेल झाला, इम्पल्सिव्ह नाही काही नाही, मग त्याला तू कसं हँडल करतोस?
1: बऱ्याच वेळा सुसाईड अटेम्प्ट केल्यानंतर जेव्हा तो व्यक्ती वाचतो आणि त्याला डॉक्टरांकडे घेऊन येतात त्याला ही पण एक खंत असते की आता गावात कळलं सगळ्यांना, आता लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील. तर तो खूप चॅलेंजिंग प्रॉब्लेम असतो. आणि त्याला सारखं असं वाटत असतं की माझ्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन आता बदलला असेल. मग ते काउन्सिलिंग करून करून हळूहळू त्याच्या मनाला तयारी करावी लागते. त्याला समजून सांगावं लागतं की अरे तुझा जो विषय आहे तो काही दिवस लोकांच्या मनात असेल, पण नंतर लोकांना नवीन विषय मिळतील बोलायला, विचार करायला. लोकांची शॉर्ट मेमरी असते. काही उदाहरणं देऊन आम्ही त्यांना समजून सांगतो, मग त्यांना थोडासा धीर येतो, हिंमत येते. आणि याच्या पुढे तू जसं सातत्याने वागशील, जशी प्रगती करशील, तर ते लोकांच्या लक्षात राहणार आहे. तर लोक विसरतात. जसं उदाहरणार्थ काही पॉलिटिशियन्स येतात तर ते प्रॉमिसेस करतात आणि प्रॉमिसेस पूर्ण केले नाही तरी ते संकोच करत नाही, पुढच्या वेळेस परत येतात, प्रॉमिसेस करतात आणि मत मागायला येतात. अशी उदाहरणं देऊन आम्ही त्यांना मनाची तयारी करतो की अरे लोक विसरतात ना, लोक एकाच विषय धरून बसत नाही आयुष्यभर की तू असं केलं होतंस, ते थोड्या दिवसांसाठी असतं. तर अशी उदाहरणं देऊन त्यांना मनाची तयारी करता येते.
0: आनंद, विषय थोडा चेंज करतो. 25 वर्षापासून तू या विश्वात आहेस सायकॅट्रिस्टचा, तुझ्यात काय चेंजेस झाले असे वाटतात रे? कारण तुझ्या आजूबाजूला फक्त दुःख आहे, तर आणि तू इतका चार्मिंग, यू आर सो हॅपी, कसं बॅलन्स करतोस?
1: सायकॅट्रिस्ट किंवा काउन्सिलर्सला हा एक चॅलेंज असतोच की जेव्हा ते लोकांचे प्रॉब्लेम्स ऐकतात आणि लोकांच्या इमोशन्स ते बघत असतात, हँडल करत असतात, त्यावेळेस सायकॅट्रिस्ट किंवा काउन्सिलर जर इन्वॉल्व्ह व्हायला लागले पेशंटच्या प्रॉब्लेममध्ये तर त्यांना त्रास होऊ शकतो. पण जर त्यांचा हेतू क्लिअर आहे की माझा मदत करायचा हेतू आहे, सहानुभूती दाखवायचा हेतू नाही, मला मदत करायचा, एम्पॉवर करायचा हेतू आहे, तर मग त्रास होत नाही.
0: या दोन्हीच्यात काय फरक? इन्वॉल्व्ह नाही व्हायचं पण सहानुभूती दाखवायची
1: नाही, सहानुभूती नाही दाखवायची, समजून घ्यायचंय. सहानुभूतीची कोणाला गरज नसते, दयेची कोणाला गरज नसते, लोकांना समजून घेण्याची गरज असते.
0: ओके,
1: तर ते समजून घेण्याला आम्ही एम्पथी म्हणतो.
0: एम्पथाइज.
1: तर सिम्पथीची गरज नसते लोकांना.
0: ओके,
1: एम्पथीची गरज असते की आपल्याला समजू शकतो आपला प्रॉब्लेम, ही व्यक्ती समजू शकते. आणि एक थर्ड पर्सन म्हणून जेव्हा आपण त्यांच्या प्रॉब्लेम्स कडे बघतो तर आपल्याला सोल्युशन्स पण जास्त इझिली दिसतात. जी व्यक्ती इमोशनली इन्वॉल्व्ड असते तर त्यांना एकाच बाजूने ते विचार करत असतात, तर म्हणून त्यांना ते सोल्युशन सापडत नसतात. सायकॅट्रिस्ट किंवा काउन्सिलरचं काम काय असतं की जिथे अंधार आहे तिथे प्रकाश टाकायचा, मग त्यांना त्यांचे सोल्युशन स्वतःच दिसायला लागतात. तर चर्चेतनं आम्ही त्यांना एम्पॉवर करतो, त्यांना आम्ही लिडिंग क्वेश्चन्स देतो आणि ते स्वतःच उत्तरं सांगायला सुरुवात करतात.
0: नाही, बॅक ऑफ द माइंड तुमच्या, आता तुम्ही घरी गेले वगैरे, 12-14 तास प्रॅक्टिस असते, ते सगळी निगेटिव्हिटी निगेटिव्हिटी, मग हाऊ यू क्लीन्स दॅट, की आत राहू नये त्याच्यासाठी काय करतात?
1: तर जनरली आम्ही दिवसभर काम केल्यानंतर, बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम्स ऐकल्यानंतर, आम्ही हा निर्णय घेतलेला असतो की आता माझं ड्युटी संपली, आता माझं फॅमिली लाईफ सुरू होतंय किंवा माझं पर्सनल लाईफ सुरू होतंय, तर हे कसं करायचं हे पण आम्ही लोकांना शिकवत असतो आणि आम्ही ते स्वतः पण करायचं. जे सल्ले आम्ही दुसऱ्यांना देतो ते आम्ही पण फॉलो करतो. तर चांगली जीवनशैली, नियमित एक्सरसाइज, प्राणायाम, मेडिटेशन, हॉबीज ठेवणे, ब्रेक्स घेणे, सुट्ट्या घेणे, फिरायला जाणे, तर ह्या सगळ्या गोष्टी पाळल्यामुळे आमची ही मेंटल हेल्थ चांगली राहते.
0: आणि हेच इतरांनी सुद्धा करावं. तुझ्याबद्दल सांग, यू आर फ्रॉम नाशिक ओनली?
1: नाही, मी नाशिकमध्ये 2000 साली आलो.
0: एज्युकेशन वगैरे?
1: लहानपण माझं सगळं कल्याणला गेलं.
0: ओके.
1: आणि मेडिकल एज्युकेशन मुंबईत झालं.
0: ओके. आणि नाशिकला कधी आला?
1: 2000 साली.
0: डायरेक्ट नाशिक रोडच?
1: हो.
0: क्या बात आहे, सही आहे. बरं आनंद, मला एक सांग, लोकांना तू काय आवाहन करशील आनंदी जगानं कसं अंगीकृत करावं, हाऊ टू बी हॅपी?
1: तर प्रत्येक माणसाचा हा एक प्रायमरी गोल असतो की मला सुखी राहायचंय, खुश राहायचंय, आनंदी राहायचंय. तर हे आत्मपरीक्षण करायला हवं की कुठल्या गोष्टींमुळे मी सुखी राहतो आणि कुठल्या गोष्टींमुळे मी दुःखी राहतो. जिथे दुःख आहे, जिथे त्रास होतोय, मनस्ताप होतोय, तर ती एक अपॉर्च्युनिटी असते हे ओळखण्यासाठी की कुठेतरी माझी विचार करण्याची पद्धत फॉल्टी आहे, प्रसंगांना हँडल करण्याची पद्धत फॉल्टी आहे. तर ते एक वेकअप कॉल असतो. तर आम्ही काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये त्यांना शिकवतो की जर तुम्हाला वाईट वाटतंय, राग आला, भीती वाटतंय, तर त्याच्या मागचे विचार कुठले आहेत तुमचे ते ओळखा. तर कुठल्याही प्रसंगाबद्दल जे आपण विचार करतो, जे स्वतःला आपण सांगतो, ज्याला आम्ही सेल्फ टॉक म्हणतो, तो तपासायला आम्ही शिकवतो त्यांना. मग तो जो काय सेल्फ टॉक असतो तो कशावर आधारित असतो, की तो तुमच्या बिलीफ सिस्टम्सवर आधारित असतो. मग बिलीफ सिस्टम्स ओळखायला शिकवतो, मग ते बिलीफ सिस्टम्स तपासायला शिकवतो की ते लॉजिकल आहेत का इलॉजिकल आहेत, रॅशनल आहेत का इरॅशनल आहेत, आयडियलिस्टिक आहेत का रिअलिस्टिक आहेत, ही तपासणी करायला सांगतो. आणि मग जर त्याच्यात फॉल्टी बिलीफ सिस्टम्स असतील तर मग ते रिफ्रेम करून बदलायला शिकवतो. जेव्हा ह्या विचारांच्या लेवलवर आम्ही काम करतो तर प्रसंगाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलतो आणि म्हणून जो काही एक्सपिरियन्स असतो, ज्या भावना ते एक्सपिरियन्स करतात, तेही बदलतात. तर जे त्रासदायक भावना आहेत, तर विचारसरणी बदलली, बिलीफ सिस्टम्सवर काम केलं, तर तो त्रासदायक भावना कमी होतात आणि मॅनेजेबल होतात.
0: हे 25 वर्षात तू प्रॅक्टिस करतोय, सायकॅट्रिस्ट मेडिसिन कसं कसं चेंज होत गेलं?
1: पूर्वी जेव्हा प्रॅक्टिस करायचो आम्ही तर त्यावेळेस कमी औषधं होती, लिमिटेड ऑप्शन्स होती, म्हणून तीच औषधं आम्हाला वापरावी लागायची वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये. आता रिसर्च एवढा होत चाललाय की स्पेसिफिक मॉलिक्युल्स आले आहेत, जे मूळ कारण आहे ते दुरुस्त करणारे मॉलिक्युल्स आले आहेत, कमी साइड इफेक्ट्स असलेली औषधं आलेली आहेत, कारण सायन्सची प्रगती खूपच छान झालेली आहे. तर आता आमच्याकडे जास्त व्हरायटी आहे चॉईस करण्यासाठी की ह्या व्यक्तीसाठी कुठलं औषध जास्त चांगलं राहील, आणि कमीत कमी साइड इफेक्ट्स असलेली औषधं आल्यामुळे आता रिझल्ट खूप चांगले देता येतात.
0: आणि ते इलेक्ट्रिक शॉक देतात वगैरे ते आता कमी झालंय का? कधी अजूनही लागतात, द्यावे लागतात. व्हॉट एक्झॅक्टली इज दॅट?
1: खूपच सुंदर प्रश्न आहे हा, कारण ह्या विषयाबद्दल खूप लोकांचे गैरसमज आहेत. आता इलेक्ट्रिक शॉक देतात हे काही सिनेमात दाखवतात तसं नाही देत, तर ते ब्रेनला स्टिम्युलेट करण्याची एक प्रोसिजर असते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ती जी प्रोसिजर आहे ती गेल्या 70-80 वर्षांपासून आहे आणि अजूनही ती प्रचलित आहे, कारण त्याचे रिझल्ट अफलातून आहेत.
0: ओके.
1: आणि त्याचे साइड इफेक्ट्स हार्डली काही आहेत, उलट काही पेशंट्सला जे सेन्सिटिव्ह असतात त्यांना औषधांचे साइड इफेक्ट्स होतात, पण ह्या ट्रीटमेंटने ते लवकर बरे होऊन याचे तर काहीच साइड इफेक्ट्स नाही आहेत. करोडो लोकांवर याच्यावर रिसर्च झालेला आहे आणि हे सिद्ध झालेलं आहे की शॉक ट्रीटमेंट ही अगदी सुंदर ट्रीटमेंट आहे, सगळ्यात फास्ट रिझल्ट देणारी ट्रीटमेंट आहे आणि सेफ आहे. पण त्याला ते चुकीचं नाव पडलंय, शॉक हा शब्दामुळे लोक घाबरतात.
0: मेडिकल टर्म काय त्याला?
1: त्याला ECT म्हणतात, इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी म्हणतात.
0: ओके.
1: तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल मेथड वापरून ब्रेनला स्टिम्युलेट केलं जातं. जसं उदाहरणार्थ तुमचा फोन हँग झाला तर तुम्ही काय करता? फोन रिस्टार्ट केला की तो नीट चालायला लागतो. तर ECT ने आम्ही इलेक्ट्रिकल स्टिम्युलस देतो ब्रेनला, ज्याच्यामुळे एक प्रकारे ब्रेन रिसेट होतो आणि नीट चालायला लागतो. तर ही प्रोसिजर जी असते ती अॅनेस्थेशियामध्ये दिली जाते आणि हार्डली 90 ते 120 व्होल्टच वापरले जातात आणि 1 ते 1.5 सेकंदासाठी स्टिम्युलेशन असतं, म्हणजे हार्डली काही असतं, 1 मिनिट नाही,
0: म्हणजे समजायच्या आतच
1: 1.5 सेकंद. आणि अॅनेस्थेशिया दिलेला असतो म्हणून पेशंटला त्याची काही भीती वाटत नाही. तर आता ती खूपच सुंदर पद्धतीने ती प्रोसिजर केली जाते आणि त्याचे रिझल्ट अफलातून आहेत.
0: कोणत्या केसेसमध्ये?
1: सिव्हिअर डिप्रेशन, सिझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर अशा आजारांमध्ये ECT चा खूप चांगला रोल आहे. म्हणजे जिथे लवकर गुण पाहिजे आहे किंवा जिथे पेशंटची लक्षणं खूपच त्रासदायक आहेत तिथे लवकर गुण लागतो. एखादा पेशंट सुसाइडल असेल त्याचे जे वाईट विचार आहेत ते लवकर फक्त ह्या ट्रीटमेंटने होऊ शकतात, कारण नुसतं गोळ्यांनी ट्रीटमेंट द्यायला गेलं तर त्याला 4-6 आठवडे लागू शकतात. मग लवकर गुण हवा असेल तर ECT खूप सुंदर ऑप्शन आहे.
0: नाही मग हे सगळ्याच पेशंटच्या बाबतीत का नाही यूज करत आपण?
1: म्हणजे जे साधे आजार आहेत जिथे इमर्जन्सी नाही लगेच गुण लागण्याची आणि चांगली चांगली औषधं आलेली आहेत, तर फर्स्ट प्रेफरन्स आम्ही औषधांना देतो, कारण अजूनही समाजात टॅबू आहे, एक प्रकारे कलंक आहे ह्या नावाला, शॉक ट्रीटमेंटला. तर म्हणून आम्ही सुरुवातीलाच ते सांगत नाही पेशंट्सला, नातेवाईकांना. पण जिथे आम्हाला लक्षात येतं की गोळ्यांनी गुण लागायला वेळ लागतोय किंवा लक्षणं खूपच जास्त सिव्हिअर आहेत किंवा सुसाईडची रिस्क आहे, मग तिथे आम्ही हा विषय काढतो की अशी पण एक ट्रीटमेंट आहे ज्याच्याने कमी दिवसातच तुम्हाला गुण लागू शकतो. ह्या ट्रीटमेंटला खर्च पण असतो, म्हणून पण सगळ्यांनाच आम्ही ते सांगत नाही, ज्यांना परवडणारी असेल तर त्यांना आम्ही सांगतो.
0: अँड इट्स अ प्लेन इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन ना?
1: हा, आणि हार्डली 90 to 120 व्होल्ट्स असेल जास्तीत जास्त, म्हणजे पेशंटला काही वेदना किंवा त्रास होत नाही त्याच्याने.
0: अच्छा, मगाशी बोलता बोलता तू बायपोलर आणि सिझोफ्रेनिया याच्याबद्दल आपण खूप ऐकतोय, पण ते नेमकं काय? ते सुशांत सिंगच्या बाबतीत आपण ते ऐकलं, त्याच्यामुळे ते खूपच कॉमन झालं. इज इट अ कॉमन डिसीज?
1: 100 ने 1 होतो, म्हणजे आपल्या देशामध्ये 1.25 कोटी लोकांना आहे, म्हणजे लाखांमध्ये नाही कोट्यांमध्ये आहे. तर सिझोफ्रेनिया बायपोलर
0: जेनेटिक?
1: हो, सगळे आजार जेनेटिक आहेत. तर बायपोलर हा जो आजार आहे हा फार वेगळा आजार आहे. म्हणजे बायपोलर म्हणजे काय? की बायसिकल म्हणजे कसं दूध चाकी, तसं बायपोलर म्हणजे ह्या आजारामध्ये 2 प्रकारची लक्षणं असतात. तर काही आठवडे महिन्यांसाठी व्यक्ती डिप्रेशनमध्ये जातो, उदासीनतेमध्ये जातो, मग त्या एपिसोडमधून बाहेर आल्यानंतर तो बऱ्याच दिवस चांगला पण राहतो, आणि अशी शक्यता असते की कधी कधी तो ओव्हर एक्साइटमेंटच्या स्टेजमध्ये जातो, म्हणजे अति उत्साहाच्या स्टेजमध्ये, त्याला मेनिया म्हणतात किंवा हायपोमेनिया.
0: मेनियापर्यंत इतका ओव्हर एक्साइटेड असतो?
1: हो, म्हणजे अगदी डिप्रेशनचं उलट, अपोजिट. डिप्रेशन मध्ये उदास वाटतं तर मेनियामध्ये
0: एक्स्ट्रीम
1: अति उत्साह वाटतो, त्याला असं वाटतं की काय करू आणि काय नको, माझ्यासाठी काहीच अशक्य नाही, असा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जातो. मग त्याच्यामुळे काय होतं, त्यांची निर्णय क्षमता खराब होते. आता माझे काही पेशंट होते, त्यांना मारुती घ्यायची होती कारासाठी, जमीन विकली आणि मग ती जमीन पण गेली आणि डिपॉझिट पण जप्त झालं. तर असे निर्णय
0: फ्रॉम दॅट डिसीज.
1: हा, त्याला बायपोलर डिसऑर्डर होता आणि मेनियाच्या स्थितीमध्ये, अति उत्साहाच्या स्थितीमध्ये त्यांनी ते पटापट निर्णय घेऊन टाकले, तर असं नुकसान होऊन जातं, म्हणून त्याला ट्रीटमेंटची गरज आहे.
0: अरे बापरे, असे सिम्पटम्स असतात?
1: हो, म्हणजे अति उत्साहामध्ये पेशंट्सला असं वाटायला लागतं की माझ्यामध्ये
0: घरच्यांना समजतं त्याचा हा मॅनिया.
1: हो, डेफिनेटली, कारण तो एक्स्ट्रा बोलायला लागतो, मोठ्या मोठ्या गप्पा करायला लागतो, लाखो करोडोच्या गप्पा करायला लागतो, आणि त्याचं ऍक्टिव्हिटीज पण वाढून जातात की मला इकडे जायचंय तिकडे जायचंय हे करायचंय ते करायचंय.
0: हायपर ऍक्टिव्ह
1: खूपच, म्हणजे माइंड एकदम जोरात चालायला लागतं.
0: आणि ह्या फेजेस किती किती दिवसाच्या महिन्याच्या असतात?
1: तर हायपोमेनिया किंवा मेनिया जे आहे ते काही आठवड्यांसाठी किंवा काही महिन्यांसाठी असतात जर ट्रीट नाही केलं तर.
0: पण तो खाटकन चेंज होतो ऑन ऑफ सारखा
1: बऱ्याच वेळा,
0: ग्रॅज्युअली डिप्रेशन पासून एलिव्हेटेड मूड मध्ये जातो.
1: हा बऱ्याच वेळा हळूहळू बदल होतात, ते लक्षात यायला लागतं की आता डिप्रेशन दूर झालंय आणि ह्या व्यक्तीला छान वाटायला लागतं. मग तिथे थोडं आम्ही सावध होतो की छान वाटतंय तिथपर्यंत ठीक आहे, पण जास्त छान वाटायला लागलं तर रिपोर्ट करा.
0: अँड युअर मेडिकेशन चेंजेस अकॉर्डिंग टू हिज मूड?
1: डेफिनेटली, कारण डिप्रेशन ट्रीटमेंट वेगळी असते, उत्साह वाढवणारी औषधं असतात. आणि मेनियामध्ये जर पेशंट गेला अतिउत्साहामध्ये तर त्याचा उत्साह नॉर्मलाइज करायची औषधं असतात. बायपोलर सुद्धा हा क्रॉनिक डिसीज आहे, म्हणजे त्याच्यासाठी पण आपल्याला डिप्रेशन आणि मेनियाचे जे एपिसोड आहेत ते प्रिव्हेंट करण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन चालू ठेवावं लागतं.
0: आणि त्याला एज लिमिट वगैरे काय असतो?
1: बायपोलर सुद्धा कमी वयात सुरू होतो, म्हणजे अगदी यंग एज मध्ये सुरू होतो.
0: यंग इन द सेन्स
1: म्हणजे कॉलेज गोईंग एज मध्ये म्हणा किंवा यंग अडल्ट ह्या एज मध्ये सुरू होतो. काही पेशंट मध्ये उशिरा पण सुरू होतो, पण कॉमन हा एज ग्रुप आहे.
0: एक्स्ट्रीम
1: हो हो, म्हणजे डिप्रेशन मध्ये गेले तर घरातनं बाहेर पण पडणार नाही आणि मेनियामध्ये गेले तर घरात थांबणार नाही.
0: आणि दे रिस्पॉन्ड टू ट्रीटमेंट?
1: हो, बायपोलर हा आजार जो आहे हा जास्त चांगल्या पद्धतीने ट्रीट केला जातो. म्हणजे सिझोफ्रेनिया म्हटलं तर हा एक नंबरचा आजार म्हणू.
0: सिझोफ्रेनियाबद्दल सांगा.
1: सिझोफ्रेनियाचा आजार हा एक नंबरचा आजार म्हणू आणि बायपोलर त्याच्या नेक्स्ट.
0: व्हॉट इज सिझोफ्रेनिया?
1: तर सिझोफ्रेनिया हा मेनली थॉट डिसऑर्डर आहे, बायपोलर हा मूड डिसऑर्डर आहे.
0: ओके,
1: हा मूळ फरक आहे. तर सिझोफ्रेनियामध्ये विचारांमध्ये बदल होतो. जसं आता सिझोफ्रेनियाचे चार वेगवेगळे प्रकार आहेत, तर त्यातला जो कॉमन प्रकार जो आहे तो आहे संशयाचा आजार मराठीत म्हणतो. तर विचारांमध्ये बदल होतो, ती व्यक्ती गैरसमज करायला लागते, संशय घ्यायला लागते. जसं उदाहरणार्थ कोणी बोलत असलं तर हे माझ्याच बद्दल बोलतायत, हे माझ्याकडे बघूनच हसले, यांना हे माझ्यावर लक्ष ठेवत आहेत, असा गैरसमज व्हायला लागतो. किंवा कोणीतरी माझ्या विरुद्ध काहीतरी कारस्थान केलेलं आहे, काहीतरी कट रचत आहेत, कोणीतरी मला काहीतरी चारलं आहे, कोणीतरी मला जादूटोणा केला आहे, तर अशा पद्धतीने संशय यायला लागतो. किंवा माझे फोन टॅप होत आहेत, माझा लॅपटॉप हॅक झाला, असे संशय यायला लागतात. आता कालच माझ्याकडे पेशंट आला होता, तो गावातला पेशंट होता बरं का, अगदी टोपी वगैरे घालून आला होता, पांढरी टोपी. आणि तो म्हणत होता की आमच्या शेजारच्या ज्या तो म्हणत होता की आमच्या शेजारी जे लोक राहतात ना ते माझे लपून छपून फोटो काढतात आणि ते फोटो कुठे वापरतील काय वापरतील मला काय माहिती. म्हणून ते घरातनं बाहेर पडणंच त्यांनी कमी करून टाकलं होतं. आता ही व्यक्ती जवळजवळ 65 वर्षाची होती, पण त्यांचा संशय काय होता की माझे फोटो काढतायत आणि त्याचा गैरवापर करतील. तर आता असे संशयाचे विषय पण बदलत चाललेले आहेत. तर ज्याला संशयाचा आजार म्हणतो तो ऍक्च्युली आमच्या टेक्निकल लँग्वेज मध्ये त्याला सिझोफ्रेनिया म्हणतात किंवा पॅरानॉइड सिझोफ्रेनिया म्हणतात. दुसरा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये पेशंट विषयाला सोडून बोलायला सुरुवात करतो.
0: ओके,
1: त्याला इररिलेव्हंट टॉक म्हणतो आम्ही त्याला, किंवा डिसऑर्गनाइज स्पीच आणि त्यांचं बिहेव्हिअर पण डिसऑर्गनाइज व्हायला लागतं. म्हणजे उदाहरणार्थ ते स्वतःची काळजी घेणं बंद करून टाकतात, दाढी वाढवतात किंवा आंघोळ करत नाही 4-4 दिवस, किंवा जे आपण म्हणतो ना आपण जे समाजात आता बाहेर रोडवर बघतो की एखादी व्यक्ती त्यांनी अगदी शाबी आउटलुक असतो त्यांचा, केस वाढलेले असतात, आंघोळ केलेलं नसते, काहीतरी थैला घेऊन इकडे तिकडे फिरत असतात, तर त्यांचं बिहेव्हिअर डिसऑर्गनाइज झालेलं असतं, तर त्याला डिसऑर्गनाइज्ड स्किझोफ्रेनिया म्हणतात. आणि एक प्रकार असा असतो ज्याच्यामध्ये पेशंट अगदी अलिप्त होत जातो, म्हणजे समाजापासून अलिप्त होऊ लागतो, मिक्स होणं बंद करतो, बोलणं कमी करतो, इंटरेस्ट घेत नाही कशात आणि स्वमग्न व्हायला लागतो. तर ही लक्षणं जी आहे ना, बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की याला डिप्रेशन आलेलं आहे, कारण डिप्रेशनमध्ये अशीच लक्षणं असतात. पण एक प्रमुख फरक काय असतो की डिप्रेशनमध्ये तो पेशंट जो असतो तो म्हणतो की मला त्रास होतोय, आणि ही व्यक्ती अलिप्त झालेली असते, अलूफ झालेली असते. तर ही व्यक्ती काय कंप्लेन करत आहे ती स्वमग्न असते. तर हा महत्वाचा फरक असतो. तर बऱ्याच वेळा असं होतं की ऍक्च्युली सिझोफ्रेनिया असतो पण त्याला डिप्रेशन समजून काउन्सिलिंग करत राहतात आणि त्याला मग फरक पडत नाही. तर सिझोफ्रेनियामध्ये औषधोपचाराचा रोल जास्त आहे आणि काउन्सिलिंगचा रोल थोडासा गुण लागल्यानंतर सुरू होतो.
0: मला एक सांग, ह्या ज्या डिसीजेस आहेत सायकॅट्रिक, त्यांना पॅथॉलॉजिकल डायग्नोसिस आहे का नाही?
1: म्हणजे अजून याच्यासाठी पॅथॉलॉजिकल टेस्ट आलेला नाही आहेत, पण सायकोलॉजिकल टेस्ट आहेत.
0: अच्छा, जसं
1: उदाहरणार्थ एक रोशाक नावाची टेस्ट आहे, त्याच्यामध्ये अंदाज येतो की पेशंटचे जे रिस्पॉन्सेस असतात त्या टेस्टमध्ये, त्याच्यावरनं डायग्नोसिसचा एक हिंट मिळते. की
0: दॅट इज क्वेश्चन आहे,
1: रोशाक नावाची जी टेस्ट आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळे चित्र पेशंटला दाखवले जातात आणि तुम्हाला काय दिसतंय याच्यात हे विचारलं जातं. तर त्याचे जे कॉमन रिस्पॉन्सेस असतात, नॉर्मल लोक कॉमन रिस्पॉन्सेस देतात आणि ज्यांना सिझोफ्रेनिया असतो ते अबनॉर्मल रिस्पॉन्सेस देतात.
0: आणि एमआरआय सिटी स्कॅन मध्ये एनी चेंजेस?
1: युजुअली सिटी स्कॅन एमआरआय मध्ये काही दिसत नाही.
0: म्हणजे हे सगळी तुमचं इन रिअल सेन्स यू डायग्नोज द पेशंट,
1: लक्षणांवर डायग्नोसिस करता येतं.
0: ओके, ते बडबड करणारे लोक असतात रस्त्यावर, इकडे हात दाखवून असं काहीतरी बडबड करतात, खूप शॅबी असतात, त्या सिझोफ्रेनिक?
1: हो हो, ते सगळे सिझोफ्रेनियाचे पेशंट असतात. तर जे असं हवेत बोट दाखवून बोलत असतात त्यांना ऍक्च्युली भास होत असतात. हा, तर त्यांना असे आवाज येत असतात माणसाबाहेरचे जे दुसऱ्यांना कोणाला ऐकू येत नाही, किंवा त्यांना असं काही दिसत असतं जे दुसऱ्यांना दिसत नाही. हे भ्रम असतात आणि लोकांना वाटतं की हे बाहेरचं आहे, कारण याला कानात आवाज येतात म्हणजे याला याच्याशी कोणी आत्मे बोलतायत की काय, किंवा काही आत्मे दिसतायत की काय असं वाटतं, म्हणून त्याला मग ते भक्ताकडे घेऊन जातात. पण हे ऍक्च्युली ब्रेन डिस्फंक्शन असतं. तर ब्रेनच्या डिस्फंक्शनमुळे हे हॅल्युसिनेशन होत असतात. मग हे डोपामिनचे लेवल वाढले ब्रेनमध्ये की असे भास व्हायला लागतात.
0: अँड दे आर ट्रीटेबल.
1: हा, तर अँटी डोपामिनर्जिक मेडिसिन दिलं, डोपामिन कमी करायचं मेडिसिन दिलं की ते भास कमी होऊन जातात.
0: संशय कमी. पॉझिटिव्ह नोट, सायकॅट्रिक पेशंट्स आर ट्रीटेबल.
1: येस, डेफिनेटली ट्रीटेबल.
0: जाता जाता फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू आनंद, तू मला 4 रविवार दिलेलेस त्याच्यासाठी थँक्स आणि मनापासून बोललास. जाता जाता सायकॅट्रिक पेशंटच्या फॅमिलीला, मित्रांना आणि समाजाला तू काय सांगशील?
1: तर कुठल्याही व्यक्तीच्या स्वभावामध्ये, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये जर फरक पडला तर डेफिनेटली त्याची दखल घेणं गरजेचं आहे. असं समजू नये की तो मुद्दामून करतो आहे, तर काही कारण असेल. जर आपल्याला ते कारण समजत नाही तर कोणाचा तरी सल्ला घ्यायला हवा. तर काहीही बदल झाले तर डेफिनेटली मदत घ्यायला हवी. तर त्या व्यक्तीला तू हे मुद्दामून करतोय, तुला कामच करायचं नाहीये, तू आळशीच आहे म्हणून तू असा वागतोय असे लेबल न लावता, कारण लेबलिंग इज डिसेबलिंग. तर उलट समजून घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे की काहीतरी प्रॉब्लेम असेल, उगाच कोणी असं करणार नाही आणि आपल्याला समजत नाही तर आपण तज्ज्ञ माणसाचा सल्ला घ्यायला पाहिजे. तर योग्य डायग्नोसिस होणं आणि योग्य ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे. तर जसं एखाद्याला डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, ते आजार समजून आपण ट्रीटमेंट घेतो तर हे सुद्धा आजारच आहेत आणि याच्यासाठी सुद्धा प्रॉपर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे.
0: आणि ट्रीटमेंटला रिस्पॉन्स खूप सुंदर आहे. मेडिसिनची सवय लागत नाही, मेडिसिन बंद होते, फक्त त्यांना प्रेम द्या,
1: समजून घ्या, त्यांना सपोर्ट करा, एम्पॉवर करा, एनकरेज करा.
0: थँक्यू आनंद वन्स अगेन. राम राम मंडळी, भेटूया.

1956 अगोदरच्या भारतीय गीत संगीताचा हमराज कार्यक्रम सुरू करीत आहोत. सुरुवात उदित शांडिल्य यांच्या युवा आवाजाने होत आहे. मागील 60-70 वर्षातल्या गाण्यांची झलक यात श्रोते ऐकणार आहेत. गाणी गुणगुणण्याचा फुरसतीतला आनंद आता स्वरांकित होत आहे. ऐकूया इव्होल्यूशन ऑफ हिंदी फिल्म म्युझिक बाय उदित शांडिल्य.

टी एन राजरत्नम पिल्लई हे आता नाद स्वरम या वाद्यावर सिंधू भैरवी हा राग सादर करणार आहेत. शंकराचे पुत्र मुरुगन यांच्यासाठी गायला जाणाऱ्या थिरुप्पुगज या भक्तिगीतांमध्ये या वादनाचा समावेश केलेला आहे. ऐकूया टी एन राजरत्नम पिल्लई यांनी नाद स्वरम या वाद्यावर वाजवलेला राग सिंधू भैरवी.

पुढचं द्वंद्वगीत मुहम्मद रफी आणि आशा भोसलेंनी 1951 सालातल्या लचक नावाच्या फिल्मसाठी गायलं आहे. शब्द हसरत जयपुरींचे तर संगीत मोतीराम यांचं आहे. अल्पसमाधानी प्रियकर आणि प्रेमिका या गाण्यातून आपल्याशी बोलतात. गाण्याचे शब्द आहेत, दिल को वो छेडती है तमन्ना तुम ही तो हो.

1941 पडोसी या बोलपटातलं गीतकार पंडित सुदर्शन आणि संगीतकार मास्टर कृष्णराव यांचं गीत अज्ञात गायिका ऐकवणार आहेत. लोकगीत गायिकांचा अनपॉलिश्ड आवाज या गाण्यातून आपल्या कानाला सुखावत आहे. गाण्याचे शब्द आहेत, उठ मोरी प्यारी बेटी, राज दुलारी बेटी, झटपट हो तैयार.

कुंदनलाल सैगल यांचं 1942 भक्त सूरदास मधलं गाणं मनोज कुरूप अतिरिक्त संगीताने सजवत आहेत. गीत संगीत DN मधोक आणि ज्ञानदत्त यांचं आहे. चव बदल म्हणून हा प्रयोग सादर करत आहोत. गाण्याचे शब्द आहेत मधुकर श्याम हमारे चोर, मधुकर श्याम हमारे चोर. भारतीय संगीताचा हा प्रवाह असाच सुरू राहील पुढच्या भागात. नमस्कार.

से पूछो, पिता से पूछो, तुम अपनी दादी निगाह से पूछो।

दुपट्टे हजारों तो देखे हैं मैंने, मगर कोई ऐसा

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 224 दशक 17 तनु चतुष्टय नाम समास जय जय रघुवीर समर्थ। स्थूल सूक्ष्म कारण महाकारण असे हे चार देहजान जागृती सप्त सुषुप्ती या चार संख्येला पूर्ण करणारी चौथी तुर्यावस्था जाणावी। विश्व तेजस प्राज्ञ प्रत्येगात्मा हे अभिमान नेत्रस्थान कंठस्थान हृदयस्थान मूर्धनी वसतात। स्थूल भोग उपाधिरहित भोग आनंद भोग आनंदावभास भोग असे हे चार देहाचे चत्वार भोग आहेत। आकार उकार मकार आणि अर्धमात्रा म्हणजे ईश्वर अशा चार देहांच्या चार मात्रा आहेत। तमोगुण रजोगुण सत्वगुण शुद्ध सत्वगुण असे चार देहांचे चत्वार गुण आहेत। क्रियाशक्ती द्रव्यशक्ती इच्छाशक्ती ज्ञानशक्ती अशा चार देहांच्या चार शक्ती आहेत। अशी ही 32 तत्व स्थूल आणि सूक्ष्म दोघांची मिळून 50 होतात। सर्व मिळून 82 तत्व होतात। त्याच्यामध्ये अज्ञान आणि ज्ञान ही दोन तत्व घातली की 84 तत्व होतात। अशी तत्व जाणावी, ती जाणून ती माईक आहेत असं ओळखावं आणि आपण साक्षी आहोत हे समजून घ्यावं। साक्षी म्हणजे ज्ञान, ज्ञानाने अज्ञान ओळखावं, देहाबरोबर ज्ञान अज्ञानाचं निरसन करावं। ब्रह्मांडामध्ये देहाची कल्पना केली, विराट हिरण्यगर्भ असं ज्याला म्हटलं तेही विवेकाने आत्मज्ञानाद्वारे निरसन केलं। आत्मानात्व विवेक केल्यावर सारासार विचार पाहिल्यावर पंचभूतांची माईक वार्ता अनुभवाला आली। अस्थि मांस त्वचा नाडी रोम हे पाचही पृथ्वीचे गुणधर्म आहेत। प्रत्यक्ष शरीरामध्ये हे शोधून पाहावं। शुक्लित श्रोणित लाळ मूत्र रोम हे पाण्याचे पाच भेद आहेत, ते तत्व समजून घ्यावं। क्षुधा तृषा आळस निद्रा मैथून हे पाचही तेजाचे गुण आहेत, या तत्वाचं निरूपण जरूर करावं। चलन वलन प्रसारण विरोध आणि आकुंचन हे पाचही वायूचे गुण आहेत असं श्रोत्यांनी जाणावं। काम क्रोध शोक मोह भय आकाशाचा पर्याय आहे, विचार केल्याशिवाय ते समजणार नाही असं हे स्थूल शरीर म्हणजे 25 तत्वांचा विस्तार आहे। आता सूक्ष्म देहाचा विचार सांगतो। अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार हा आकाश पंचकाचा विचार आहे। व्यान उदान समान प्राण आणि अपान हे पाचही गुण वायू तत्वाचे आहेत। श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण हे पाचही तेजाचे गुण आहेत। आता आपण सावध होऊन ऐका। वाचा पाणी पाद शिस्न गुध हे आपाचे प्रसिद्ध गुण आहेत। आता पृथ्वीचे गुण विशेष करतो। शब्द स्पर्श रूप रसगंध हे पृथ्वीचे गुण आहेत। असे हे सूक्ष्म देवाचे 25 तत्वभेद आहेत। इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे तनु चतुष्टय नाम समास नवम समाप्त।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. शांती परमात्मस्मरणानं मिळते. नवविध भक्तीमध्ये जशी श्रवण ही पहिली भक्ती, तद्वतच अनेक संत लक्षणामध्ये शांती हे पहिलं लक्षण आहे. वास्तविक संतांची लक्षणं सांगता येणं कठीण आहे, तरी पण असं म्हणता येईल की शांती हे संतांचं मुख्य लक्षण आहे. पृथ्वी ही क्षमा शांती रूप आहे, त्याप्रमाणेच संत असतात. शांती ढळायला बाहेरची परिस्थिती कारण नसून अंतःस्थिती हीच कारण आहे. जिथं स्वार्थ आहे तिथं अशांती आहे. भगवंताहून मी निराळा अशी जिथं द्वैत भावना, तिथं खरी शांती नाही. अनन्यतेनं शांती प्राप्त होते आणि तीच परमार्थाचा पाया आहे. पैसा आणि लौकिक या दोन्ही गोष्टी अशाश्वत आहेत, त्यांच्यामध्ये चित्त ठेवल्यानं अशांतीच येणार आहे. शांती बिघडायला दोन कारण आहेत, एक गतगोष्टींचा शोक आणि दुसरं पुढची चिंता. आपल्या बाबतीत घडणारं मागलं आणि पुढलं हे दोन्ही ईश्वराधीन आहेत अशी दृढ समजूत झाली तर शांती बिघडणार नाही. हा, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सदाचरण. सदाचरण नसेल तर शांती कधीही येणार नाही, पश्चाताप करण्याची पाळी येईल. म्हणून प्रत्येक कर्म भगवंताच्या साक्षीनं करावं. भगवंताला साक्षी ठेवून कर्म केलं तर हातून दुष्कर्म होणार नाही. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. आपली शांती परिस्थितीवर अवलंबून नसावी. एका साधूला कोणीतरी शेतात झाडाखाली आणून ठेवलं, तो तिथं स्वस्त बसून नामस्मरण करत होता. तिथं लोक त्याच्या दर्शनाला येऊ लागले. लोकांची ये जा वाढली आणि त्या शेताच्या मालकाला त्रास वाटू लागला. म्हणून त्यानं त्या साधूला उचलून दुसरीकडे ठेवलं. साधूची शांती पूर्वीच्या स्थळी होती, तशीच दुसऱ्या ठिकाणीही कायम होती. शेतमालकाला आश्चर्य वाटलं, ज्याचं मन शांत आणि चिंतारहित असतं त्याला कुठेही ठेवा, तो शांतच राहणार. म्हणून भगवंतावर विश्वास ठेवून स्वस्थ बसावं, त्याच्यावर भार घालून प्रपंच करावा. करते पण आपल्याकडं घेऊ नये, अकर्तृत्व भाव ठेवावा, अशानं शांती येईल. जगच्चालक राम आहे ही भावना दृढ झाली तर शांती येईल. एकनाथांची शांती ही अगाध होती. नाथांसारखी शांती यायला परमभाग्य पाहिजे. राजा रजवाडे आले आणि गेले, पण ज्ञानेश्वरांचं नाव टिकलं कारण ते शांतीची मूर्ती होते. ही शांती काय केलं असताना मिळेल? भगवत स्मरणा वाचून अन्य उपायानं ती साधणार नाही. जे जे घडतं ते भगवत इच्छेनं घडतं ही दृढ भावना असणं हेच शांतीचं लक्षण आहे. कर्तृत्वाभिमान शांतीच्या आड येतो. विद्या, वैभव, कला, संपत्ती, संतती यामुळं शांती येतेच असं नाही. निरपेक्षता हे शांतीचं मूळ आहे. मनाविरुद्ध गोष्ट घडल्यानंतर लगेच भगवंताची आठवण करावी म्हणजे आपोआप शांती येईल. मनातली शांती कायम ठेवून रागावता येतं. तसं केलं तर हातून प्रमाद घडत नाही. शांती परमात्मस्मरणानं मिळते. ते स्मरण अखंड ठेवावं आणि खुशाल प्रपंच करावा. जानकी जीवन स्मरण जय जय राम।
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम। पुन्हा भेटूयात।

मंडळी नमस्कार. कदाचित तू सुद्धा या कथा मालिकेत. आपण सर्वांना ज्योती चौधरीचा नमस्कार. आजची कथा आहे शकुंतलाही. इंटर कॉलेज नृत्याची स्पर्धा सुरू होती. मी माझी भाची श्रद्धा हिच्यासोबत स्पर्धा बघायला गेले. एकापेक्षा एक सहज नृत्य सादर होत होत. मयुराज शर्मा या स्पर्धकानं सादर केलेलं नृत्य अगदी डोळ्याचं पारणं फेडणारं होतं. मी म्हटलं, ही जेणार बहुतेक पहिली. दोन नृत्यानंतर स्पर्धा संपली, निकाल जाहीर झाला. अनपेक्षेप्रमाणे मयुरानं स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला. बक्षीस देताना तिला विचारण्यात आलं, या यशाचं श्रेय कुणाला देणार? तर ती म्हणाली, याचं श्रेय मी माझ्या आईला देते. आई हीच माझे गुरु. मी म्हटलं, आईत जर गुण असले तर ते गुण मुली देणारच की, त्यात काय विशेष? त्यानंतर तिच्या आईला स्टेजवर बोलवण्यात आलं. तिच्या आईला बघताच माझा तर डोळ्यांवर विश्वासच बसेना. मी माझ्या शब्दांनी खजील झाले, कारण ती होती सविता भाभी, माझी जवळची सखी, जिच्या सुखदुःखाची मीच ना साथीदार होते. कित्येक गोष्टी आम्ही सर एकमेकींशी शेअर केल्या होत्या. आज असं भाभीला इथे बघून आनंदही झाला आणि जुन्या आठवणी उफाळून आल्या. हो, सविता शर्मा, तिला बघताच मी 20 वर्ष मागे गेले. तेव्हा आम्ही भंडाऱ्याला राहायचो. आमच्या घराजवळ कविता भाभी राहायची. भाभीचं लग्न होऊन 7-8 वर्ष झाली होती. ती डान्स क्लास घ्यायची. कधी कधी ती घरी यायची. टपोऱ्या डोळ्यांची भाभी मला भारी चावडायची. पण बरेचदा तिच्या डोळ्यात निराशेची सळ दिसायची. एकदा असंच मी भाभीला विचारलं, काय झालं? तर ती रडू लागली. बराच वेळ रडल्यानंतर शांत झाली आणि म्हणाली, मलाही वाटतं बाळ असावं. ते घरात दूर दूर धावावं, मी त्याला नाव माकू घालावं, पण ते माझ्या हातात नाही ना. सासूबाईंना समजत नाही का? सारीच चूक ही फक्त स्त्रीची नसते, पण कसं सांगावं? यांना तर आईला दुरुत्तर करणं आवडत नाही. सासूबाई यांना दुसरं लग्न कर म्हणून मागे लागल्यात. काय करावं, कसं होईल बाळ? पण भाभीला बाळ झालंच नाही. यानंतर शर्मा कुटुंब बदलून परगावी गेलं. कालांतरानं माझंही लग्न झालं. आज इतक्या वर्षानंतर मी भाभीला स्टेजवर बघितलं. खाली उतरल्यावर मी तिथं आणि मयुराचं अभिनंदन केलं. सविता भाभीनंही मला ओळखलं. मी म्हटलं, आई वा, चांगली शिष्या बनवलीस तू लेकीला. भाभी हसली आणि म्हणाली, आठवते ना माझी ती बोजरी सर? मी चपापले. काही न बोलता मी हलकेच तिच्या हातावर थोपटलं. दीर्घ उसाचा टाकत भाभी म्हणाली, चल आपण त्या समोरच्या बगीचात बसू. न बोलताच आम्ही बगीच्याकडे निघालो. मनामध्ये द्वंद्व सुरू होतं, पण वरवर दोघेही मौन होतो. संभाषण कसं सुरू करावं कळेच ना. सतत भाभीचं मला बाळ हवं, मला बाळ हवं हा अट्टहास नजरेपुढे येत होता. तितक्यात समवयस्क मैत्रिणी काही कामानं बाजूला गेल्या. आम्ही दोघीच होतो. तिनेच पुढे सांगितलं, मयुरानं माझ्या कुशीला धन्य केलं. तुला माहिती नाही नेहा, मला बाळ होत नाही म्हणून सासूबाई यांचं दुसरं लग्न करणार होत्या. वंशाला विवाह हवा हा त्यांचा हट्टच. एक दिवस यांनी मला बाहेर फिरायला नेलं. म्हणाले, चल काम आहे. मीही न बोलता यांच्यासोबत निघाले. रस्त्यात हे मला म्हणालेत, मी एक मुलगी बघितली, खूप गोड आहे ती, तुला आवडेल का हे बघायला आपण चाललोय. मी रागानेच म्हटलं, तुम्हाला आवडली ना मग झालं, काय करायचंय मला? आयुष्य तुमचं आहे, तुमच्या घराण्याला वंशाला दिवा हवाय ना, मग मला का विचारताय? माझ्या ना पुढे बोलवेच ना. गाडीतली ती 10 मिनिटं 10 तासाप्रमाणे भासली मला. गाडी एका इमारतीसमोर थांबली. त्यांच्या पाठोपाठ मीही निघाले. निघाले कसली हो, माझी पावलं मला पुढे नेत होती. एका ऑफिसमध्ये आम्ही गेलो. कशीबशी मी खुर्चीवर बसले. एक वयस्क स्त्री बाहेर आली, यांच्याशी काहीतरी बोलली, कारण माझ्या तर डोक्यात काही शिरतच नव्हतं. यानंतर दुपट्यात लपेटलेलं बाळ घेऊन एक स्त्री आली. तिने ते बाळ माझ्या हातात दिलं. मला काही उमगेच ना. पुढे हे म्हणाले, तुझ्या मनातलं ओळखता येतं मलाही. बोलली नाहीस तरी सुद्धा
कसं वाटलं तुला मला दुसरं लग्न करायचंय म्हणून? एकमेकांना जन्मभर सुख दुःखात साथ द्यायचं वचन दिले ना आपण, मग मी विसरणार का ते? प्रेमात अगाढ शक्ती असते. ज्यांना कुणाच्या मायेचं छत्र बसतं त्यांना आपण माया लावूया. बघ ही आईच्या वात्सल्यास्तव आसुसलेली गोड परी, घरी घेऊन जाऊया का तिला? अनयाच्या कुलीनं माझा पदर चिमुकल्या मुठीत घट्ट पकडला. तुला सांगते कधीची आसुसली होते मी या क्षणासाठी. हिच्या येण्यानं माझ्या रखरखीत वाळवंट असणाऱ्या जीवनात आनंदाचा झरा वाहतोय. लहानपणापासून माया लावल्यानं अगदी पोरीनंही जीव लावलाय. खरं सांगू बाहेरून कुणीतरी काहीतरी सांगण्यापेक्षा समज येताच आम्हीच हिला सत्य सांगितले, त्यामुळे लपवण्याचा प्रश्नच नाही. तुला तर ठाऊकच आहे माझी नृत्याची आवड. काही करण्यासाठी मनाची उभारी फार महत्वाची असते. हिच्या येण्यानं मी उत्साहानं नृत्याचे बंद केलेले क्लास पुन्हा घेऊ लागले, छंद जोपासू लागले. अन सांगते मी तुला, माझ्या स्वप्नांची पूर्तता ही करणार, माझ्या कलेला ही नापलं सकेलय, ही आहे माझी कृष्णा. मयुरा काही वेळानं काम आटोपून आली आणि तिनं भाभीला सरप्राईज गिफ्ट दिलं. क्षणभर मलाही भाभीचा हेवा वाटला. खरोखरच या यशासाठी ती श्रेय देत होती ती आपल्या आईलाच, तिच्या या मातेला. मनात आलं ती तर दत्तक आहे, कसलं प्रेम देणार. पण लगेच मयुरा वळून मला म्हणाली, मावशी तू सर्व जाणतेस ना. अगं मी स्वतःला लकी समजते, असे आईबाबा देवानं माझ्याकडे पाठवलेत म्हणून. आईबाबा मला दर जन्मी असेच हे लाभो हे मी विधात्याला मागणार. हे ऐकून मलाच माझ्या कोत्या विचारसरणीची चीड आली. भाभीचे डोळे भरून आले होते, चेहरा अभिमानानं फुलला. आनंद कळत माझ्याही तोंडून शब्द निघाले शकुंतलाही.

0: राम राम मंडळी, डॉक्टर राजेश नामदेव आहेर, म्हणजे तुमचा लाडका बाळू बाळू आहेर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि आज परत चौथ्यांदा आपल्या बरोबर आहे डॉक्टर आनंद पाटील सायकियाट्रिस्ट. त्यांचे व्हिडिओज तुम्ही त्यांच्या युट्यूबवर बघू शकता. डॉक्टर आनंद पाटील एक्झरसाइजेस त्यांनी दिले ते बघू शकतात युट्यूबवर. डॉक्टर आनंद पाटील युट्यूबचं नाव आहे. आनंद, आज आपण बोलणार आहोत सुसाईड आणि सिझोफ्रेनिया. सुसाईड असं काय घडतं की माणसाला वाटतं त्याने सुसाईड करावी, आणि असं काय वाटतं की माणूस सुसाईड करतो?
1: सुसाईड हे फारच टोकाचं लक्षण आहे की जेव्हा माणसाला असं वाटायला लागतं की काहीच अर्थ नाही आहे, त्याला हेल्पलेस वाटायला लागतं, होपलेस वाटायला लागतं आणि वर्थलेस वाटायला लागतं.
0: म्हणजे बोथ एन्झायटी अँड डिप्रेशन.
1: म्हणजे सुसाईड हे सिझोफ्रेनियामध्ये पण असतं. कुठल्याही आजारामध्ये सुसाईडची फिलिंग्स येऊ शकतात.
0: ओके,
1: तर हा कॉमन समज आहे की डिप्रेशन आलं तरच सुसाईड करतात असं नाही. कुठल्याही मानसिक आजारामध्ये सुसाईडची शक्यता असते. आणि इनफॅक्ट असं बघितलं गेलेलं आहे की सामान्य लोकांमध्ये ज्यांना कुठलाही मानसिक आजार नसतो त्यांच्या ज्या सुसाईड अटेम्प्ट असतात ते जनरली इम्पल्सिव्ह अटेम्प्ट असतात. म्हणजे तडकाफडकी मनात आलं आणि केलं, रागाच्या भरात केलं. आणि जे मानसिक आजारांमधले जे सुसाईड असतं तर ते बऱ्याच वेळा प्लॅन करून असतं, ठरवून असतं, कारण ते खूप दिवसांपासून सफर करत असतात. आणि मग ते ठरवतात की मला आता बस झालं, मला हे नाही सहन होत आणि मला जायचं आहे, हा त्रास त्याच्यामुळेच कमी होईल. तर असा हा फरक आहे की मेजॉरिटी सुसाईड्स हे अटेम्प्ट जे असतात हे इम्पल्सिव्ह असतात, तडकाफडकी केले.
0: इम्पल्सिव्ह आपण समजू शकतो, म्हणजे तो एक्स्ट्रीम रागात किंवा नर्वसनेस करून टाकला. पण आनंद, आपण बघतो एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो म्हणजे तो जातो, ते रोप घेऊन येतो, तो विचार करतो इथे हँग करायचं, तिथे हँग करायचं, खालचा टेबल शोधतो, किंवा तो जातो मेडिकल स्टोअर मधनं काहीतरी पॉइझन घेऊन येतो, मग तो पितो. खूप मोठा प्लॅनिंग आहे.
1: हो डेफिनेटली.
0: म्हणजे इतकं शांतपणे केलं असतं त्याने?
1: तो विचार बऱ्याच दिवस झाले करत असतो की मला करायचं आहे, त्याला हिंमत होत नसते बऱ्याच वेळा. आणि सुसाईड अटेम्प्ट करायच्या आधी तो सिग्नल पण देत असतो.
0: सिग्नल इन द सेन्स,
1: जसं उदाहरणार्थ की एखाद्याच्या मनात त्याने ठरवलं की मला आता सुसाईड करायचंय, तो त्याच्या ज्या वस्तू आहेत, ज्या जीवापार जपणाऱ्या वस्तू पण तो दान करायला सुरुवात करतो की हे तू राहू दे तुझ्याकडे. जसं आता एखादी स्त्री आहे, ती म्हणते की माझा हे ज्वेलरी आहे हे तुझ्याकडे राहू दे. एखादा मित्र आहे, एखादा माणूस आहे, तर तो त्याचं एखादं वॉच देऊन टाकतो. किंवा अशा मित्रांना ते थँक यू म्हणायला सुरुवात करतात की अरे यार, तर ते म्हणतात की फोन करून जसं म्हणतो अखेरचा निरोप घेणं की अरे तुझी खूप मदत झाली मला. जेव्हा अशी भाषा ते वापरायला लागतात
0: अचानक असते, आणि ती
1: ते जेव्हा त्यांचं ठरतं की आता
0: मला अचानक ती भाषा बदलते त्यांची.
1: हा, की जो माणूस कधी फोन करत नाही आणि अचानक त्यांनी फोन केला आणि तो आभार मानतोय, तर तिथे डेफिनेटली डाऊट यायला पाहिजे,
0: है ना. खूप सुंदर बोललास आनंद. प्लीज प्लीज ह्याच्यावर जितकं डिटेल बोलतील तेवढं सांग.
1: आणि बऱ्याच वेळा ते सुसाईड अटेम्प्ट करतात पण फेल होतात. तर सुसाईड अटेम्प्ट जे आहे हे क्राय फॉर हेल्प असतं, की तो असं सांगू शकत नाही की मला उदास वाटतंय, मला त्रास होतोय. तर तो डायरेक्टली सुसाईड अटेम्प्ट करतो तेव्हा लक्षात येतं की अरे याला काहीतरी त्रास होतोय. तर सुसाईड अटेम्प्ट सुद्धा एक वॉर्निंग साईन असते की अरे काय आहे, याला बघायला पाहिजे, इव्हॅल्युएट करायला पाहिजे. म्हणून ते तडकाफडकी सुसाईड अटेम्प्ट केलेला असो किंवा प्लॅन करून, तर अशा सगळ्या पेशंट्सला डॉक्टरांकडे रेफर करायला पाहिजे, सायकॅट्रिस्टकडे, काउन्सिलर्सकडे रेफर करायला पाहिजे, थोडा डेप्थमध्ये अनालिसिस करण्यासाठी की काय आहे की ह्या व्यक्तीला असं करावं असं वाटलं, आणि त्याच्यातनं मग निदान होऊन त्याची ट्रीटमेंट होऊ शकते. अनफॉर्च्युनेटली काही लोक फर्स्ट आणि लास्ट अटेम्प्ट करतात आणि सक्सेड होतात, पण बरेच लोक जर त्यांना ते वाचतात त्या अटेम्प्टमधनं आणि त्यांना ट्रीटमेंट मिळण्याचा तो एक चांगला अपॉर्च्युनिटी असतो.
0: मग निघतात ते त्याच्यातनं बाहेर आफ्टर ट्रीटमेंट,
1: कारण अंडरलाईंग जो प्रॉब्लेम असतो तो डायग्नोज होतो आणि स्पेसिफिक ट्रीटमेंट असते आजकाल, तर म्हणून त्याचा उपचार सुरू होतो. आता काही अटेम्प्ट जे असतात तर ते पर्सनॅलिटीमुळे पण करतात लोक. काही लोकांची पर्सनॅलिटी अशी असते की अशा पर्सनॅलिटीजमध्ये सुसाईड अटेम्प्ट फार कॉमन असतात. जसं उदाहरणार्थ काही लोकांना डिपेंडेंट पर्सनॅलिटी असते, तर त्यांना एखाद्या व्यक्तीवर इतके अवलंबून होऊन जातात की त्या माणसाला गुदमरायला होतो. मग ती व्यक्ती जेव्हा पळ काढायला लागते तेव्हा यांना सेपरेशन अँझायटी होते आणि मग आता कसं होईल, आता मला करमत नाहीये, आता मी कोणावर भरोसा ठेवू, आणि त्या मनस्थितीमध्ये सुसाईड अटेम्प्ट केले जातात. कधी कधी असंही असतं की मी जर काही स्वतःला इजा करून घेतली तर ती व्यक्ती परत येईल अशी आशा पण असते. तर काही अटेम्प्ट मॅनिप्युलेटिव्ह पण असतात, काही अटेम्प्ट इम्पल्सिव्ह असतात, आणि काही अटेम्प्ट जे असतात ते अगदी निराशेमध्ये केलेले असतात. तर सगळेच सुसाईड अटेम्प्ट हे जीव देण्यासाठी असतात असं नाही, तर काही अटेम्प्ट जे असतात तर ते एक नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असतं की आय नीड हेल्प.
0: असा पेशंट तुमच्याकडे आला आणि ही जेन्युनली त्याचा अटेम्प्ट फेल झाला, इम्पल्सिव्ह नाही काही नाही, मग त्याला तू कसं हँडल करतोस?
1: बऱ्याच वेळा सुसाईड अटेम्प्ट केल्यानंतर जेव्हा तो व्यक्ती वाचतो आणि त्याला डॉक्टरांकडे घेऊन येतात त्याला ही पण एक खंत असते की आता गावात कळलं सगळ्यांना, आता लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील. तर तो खूप चॅलेंजिंग प्रॉब्लेम असतो. आणि त्याला सारखं असं वाटत असतं की माझ्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन आता बदलला असेल. मग ते काउन्सिलिंग करून करून हळूहळू त्याच्या मनाला तयारी करावी लागते. त्याला समजून सांगावं लागतं की अरे तुझा जो विषय आहे तो काही दिवस लोकांच्या मनात असेल, पण नंतर लोकांना नवीन विषय मिळतील बोलायला, विचार करायला. लोकांची शॉर्ट मेमरी असते. काही उदाहरणं देऊन आम्ही त्यांना समजून सांगतो, मग त्यांना थोडासा धीर येतो, हिंमत येते. आणि याच्यापुढे तू जसं सातत्याने वागशील, जशी प्रगती करशील, तर ते लोकांच्या लक्षात राहणार आहे. तर लोक विसरतात. जसं उदाहरणार्थ काही पॉलिटिशियन्स येतात तर ते प्रॉमिसेस करतात आणि प्रॉमिसेस पूर्ण केले नाही तरी ते संकोच करत नाही, पुढच्या वेळेस परत येतात, प्रॉमिसेस करतात आणि मत मागायला येतात. अशी उदाहरणं देऊन आम्ही त्यांना मनाची तयारी करतो की अरे लोक विसरतात ना, लोक एकाच विषय धरून बसत नाही आयुष्यभर की तू असं केलं होतंस, ते थोड्या दिवसांसाठी असतं. तर अशी उदाहरणं देऊन त्यांना मनाची तयारी करता येते.
0: आनंद, विषय थोडा चेंज करतो. 25 वर्षापासून तू या विश्वात आहेस सायकॅट्रिस्टचा, तुझ्यात काय चेंजेस झाले असे वाटतात रे? कारण तुझ्या आजूबाजूला फक्त दुःख आहे, तर आणि तू इतका चार्मिंग, यू आर सो हॅपी, कसं बॅलन्स करतोस?
1: सायकॅट्रिस्ट किंवा काउन्सिलर्सला हा एक चॅलेंज असतोच की जेव्हा ते लोकांचे प्रॉब्लेम्स ऐकतात आणि लोकांच्या इमोशन्स ते बघत असतात, हँडल करत असतात, त्यावेळेस सायकॅट्रिस्ट किंवा काउन्सिलर जर इन्वॉल्व्ह व्हायला लागले पेशंटच्या प्रॉब्लेममध्ये तर त्यांना त्रास होऊ शकतो. पण जर त्यांचा हेतू क्लिअर आहे की माझा मदत करायचा हेतू आहे, सहानुभूती दाखवायचा हेतू नाही, मला मदत करायचा, एम्पॉवर करायचा हेतू आहे, तर मग त्रास होत नाही.
0: या दोन्हीच्यात काय फरक? इन्वॉल्व्ह नाही व्हायचं पण सहानुभूती दाखवायची
1: नाही, सहानुभूती नाही दाखवायची, समजून घ्यायचंय. सहानुभूतीची कोणाला गरज नसते, दयेची कोणाला गरज नसते, लोकांना समजून घेण्याची गरज असते.
0: ओके,
1: तर ते समजून घेण्याला आम्ही एम्पथी म्हणतो.
0: एम्पथाइज.
1: तर सिम्पथीची गरज नसते लोकांना.
0: ओके,
1: एम्पथीची गरज असते की आपल्याला समजू शकतो आपला प्रॉब्लेम, ही व्यक्ती समजू शकते. आणि एक थर्ड पर्सन म्हणून जेव्हा आपण त्यांच्या प्रॉब्लेम्स कडे बघतो तर आपल्याला सोल्युशन्स पण जास्त इझिली दिसतात. जी व्यक्ती इमोशनली इन्वॉल्व्ड असते तर त्यांना एकाच बाजूने ते विचार करत असतात, तर म्हणून त्यांना ते सोल्युशन सापडत नसतात. सायकॅट्रिस्ट किंवा काउन्सिलरचं काम काय असतं की जिथे अंधार आहे तिथे प्रकाश टाकायचा, मग त्यांना त्यांचे सोल्युशन स्वतःच दिसायला लागतात. तर चर्चेतनं आम्ही त्यांना एम्पॉवर करतो, त्यांना आम्ही लिडिंग क्वेश्चन्स देतो आणि ते स्वतःच उत्तरं सांगायला सुरुवात करतात.
0: नाही, बॅक ऑफ द माइंड तुमच्या, आता तुम्ही घरी गेले वगैरे, 12-14 तास प्रॅक्टिस असते, ते सगळी निगेटिव्हिटी, मग हाऊ यू क्लीन्स दॅट, की आत राहू नये त्याच्यासाठी काय करतात?
1: तर जनरली आम्ही दिवसभर काम केल्यानंतर, बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम्स ऐकल्यानंतर, आम्ही हा निर्णय घेतलेला असतो की आता माझं ड्युटी संपली, आता माझं फॅमिली लाईफ सुरू होतंय किंवा माझं पर्सनल लाईफ सुरू होतंय, तर हे कसं करायचं हे पण आम्ही लोकांना शिकवत असतो आणि आम्ही ते स्वतः पण करायचं. जे सल्ले आम्ही दुसऱ्यांना देतो ते आम्ही पण फॉलो करतो. तर चांगली जीवनशैली, नियमित एक्सरसाइज, प्राणायाम, मेडिटेशन, हॉबीज ठेवणे, ब्रेक्स घेणे, सुट्ट्या घेणे, फिरायला जाणे, तर ह्या सगळ्या गोष्टी पाळल्यामुळे आमची ही मेंटल हेल्थ चांगली राहते.
0: आणि हेच इतरांनी सुद्धा करावं. तुझ्याबद्दल सांग, यू आर फ्रॉम नाशिक ओनली?
1: नाही, मी नाशिकमध्ये 2000 साली आलो.
0: एज्युकेशन वगैरे?
1: लहानपण माझं सगळं कल्याणला गेलं.
0: ओके.
1: आणि मेडिकल एज्युकेशन मुंबईत झालं.
0: ओके. आणि नाशिकला कधी आला?
1: 2000 साली.
0: डायरेक्ट नाशिक रोडच?
1: हो.
0: क्या बात आहे, सही आहे. बरं आनंद, मला एक सांग, लोकांना तू काय आवाहन करशील, आनंदी जगानं कसं अंगीकृत करावं, हाऊ टू बी हॅपी?
1: तर प्रत्येक माणसाचा हा एक प्रायमरी गोल असतो की मला सुखी राहायचंय, खुश राहायचंय, आनंदी राहायचंय. तर हे आत्मपरीक्षण करायला हवं की कुठल्या गोष्टींमुळे मी सुखी राहतो आणि कुठल्या गोष्टींमुळे मी दुःखी राहतो. जिथे दुःख आहे, जिथे त्रास होतोय, मनस्ताप होतोय, तर ती एक अपॉर्च्युनिटी असते हे ओळखण्यासाठी की कुठेतरी माझी विचार करण्याची पद्धत फॉल्टी आहे, प्रसंगांना हँडल करण्याची पद्धत फॉल्टी आहे. तर ते एक वेकअप कॉल असतो. तर आम्ही काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये त्यांना शिकवतो की जर तुम्हाला वाईट वाटतंय, राग आला, भीती वाटते, तर त्याच्या मागचे विचार कुठले आहेत तुमचे ते ओळखा. तर कुठल्याही प्रसंगाबद्दल जे आपण विचार करतो, जे स्वतःला आपण सांगतो, ज्याला आम्ही सेल्फ टॉक म्हणतो, तो तपासायला आम्ही शिकवतो त्यांना. मग तो जो काय सेल्फ टॉक असतो तो कशावर आधारित असतो, की तो तुमच्या बिलीफ सिस्टम्सवर आधारित असतो. मग बिलीफ सिस्टम्स ओळखायला शिकवतो, मग ते बिलीफ सिस्टम्स तपासायला शिकवतो की ते लॉजिकल आहेत का इलॉजिकल आहेत, रॅशनल आहेत का इरॅशनल आहेत, आयडियलिस्टिक आहेत का रिअलिस्टिक आहेत, ही तपासणी करायला सांगतो. आणि मग जर त्याच्यात फॉल्टी बिलीफ सिस्टम्स असतील तर मग ते रिफ्रेम करून बदलायला शिकवतो. जेव्हा ह्या विचारांच्या लेवलवर आम्ही काम करतो तर प्रसंगाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलतो आणि म्हणून जो काही एक्सपिरियन्स असतो, ज्या भावना ते एक्सपिरियन्स करतात, तेही बदलतात. तर जे त्रासदायक भावना आहेत, तर विचारसरणी बदलली, बिलीफ सिस्टम्सवर काम केलं, तर तो त्रासदायक भावना कमी होतात आणि मॅनेजेबल होतात.
0: हे 25 वर्षात तू प्रॅक्टिस करतोय, सायकॅट्रिस्ट मेडिसिन कसं कसं चेंज होत गेलं?
1: पूर्वी जेव्हा प्रॅक्टिस करायचो आम्ही तर त्यावेळेस कमी औषधं होती, लिमिटेड ऑप्शन्स होती, म्हणून तीच औषधं आम्हाला वापरावी लागायची वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये. आता रिसर्च एवढा होत चाललाय की स्पेसिफिक मॉलिक्युल्स आले आहेत, जे मूळ कारण आहे ते दुरुस्त करणारे मॉलिक्युल्स आले आहेत, कमी साईड इफेक्ट्स असलेली औषधं आलेली आहेत, कारण सायन्सची प्रगती खूपच छान झालेली आहे. तर आता आमच्याकडे जास्त व्हरायटी आहे चॉईस करण्यासाठी की ह्या व्यक्तीसाठी कुठलं औषध जास्त चांगलं राहील, आणि कमीत कमी साईड इफेक्ट्स असलेली औषधं आल्यामुळे आता रिझल्ट खूप चांगले देता येतात.
0: आणि ते इलेक्ट्रिक शॉक देतात वगैरे ते आता कमी झालंय का? कधी अजूनही लागतात, द्यावे लागतात. व्हॉट एक्झॅक्टली इज दॅट?
1: खूपच सुंदर प्रश्न आहे हा, कारण ह्या विषयाबद्दल खूप लोकांचे गैरसमज आहेत. आता इलेक्ट्रिक शॉक देतात हे काही सिनेमात दाखवतात तसं नाही देत, तर ते ब्रेनला स्टिम्युलेट करण्याची एक प्रोसिजर असते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ती जी प्रोसिजर आहे ती गेल्या 70-80 वर्षांपासून आहे आणि अजूनही ती प्रचलित आहे, कारण त्याचे रिझल्ट अफलातून आहेत.
0: ओके.
1: आणि त्याचे साईड इफेक्ट्स हार्डली काही आहेत, उलट काही पेशंट्सला जे सेन्सिटिव्ह असतात त्यांना औषधांचे साईड इफेक्ट्स होतात, पण ह्या ट्रीटमेंटने ते लवकर बरे होऊन याचे तर काहीच साईड इफेक्ट्स नाही आहेत. करोडो लोकांवर याच्यावर रिसर्च झालेला आहे आणि हे सिद्ध झालेलं आहे की शॉक ट्रीटमेंट ही अगदी सुंदर ट्रीटमेंट आहे, सगळ्यात फास्ट रिझल्ट देणारी ट्रीटमेंट आहे आणि सेफ आहे. पण त्याला ते चुकीचं नाव पडलंय, शॉक हा शब्दामुळे लोक घाबरतात.
0: मेडिकल टर्म काय त्याला?
1: त्याला ECT म्हणतात, इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी म्हणतात.
0: ओके.
1: तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल मेथड वापरून ब्रेनला स्टिम्युलेट केलं जातं. जसं उदाहरणार्थ तुमचा फोन हँग झाला तर तुम्ही काय करता? फोन रिस्टार्ट केला की तो नीट चालायला लागतो. तर ECT ने आम्ही इलेक्ट्रिकल स्टिम्युलस देतो ब्रेनला, ज्याच्यामुळे एक प्रकारे ब्रेन रिसेट होतो आणि नीट चालायला लागतो. तर ही प्रोसिजर जी असते ती अॅनेस्थेशियामध्ये दिली जाते आणि हार्डली 90 ते 120 व्होल्टच वापरले जातात आणि 1 ते 1.5 सेकंदासाठी स्टिम्युलेशन असतं, म्हणजे हार्डली काही असतं, 1 मिनिट नाही,
0: म्हणजे समजायच्या आतच
1: 1.5 सेकंद. आणि अॅनेस्थेशिया दिलेला असतो म्हणून पेशंटला त्याची काही भीती वाटत नाही. तर आता ती खूपच सुंदर पद्धतीने ती प्रोसिजर केली जाते आणि त्याचे रिझल्ट अफलातून आहेत.
0: कोणत्या केसेसमध्ये?
1: सिव्हिअर डिप्रेशन, सिझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर अशा आजारांमध्ये ECTचा खूप चांगला रोल आहे. म्हणजे जिथे लवकर गुण पाहिजे आहे किंवा जिथे पेशंटची लक्षणं खूपच त्रासदायक आहेत तिथे लवकर गुण लागतो. एखादा पेशंट सुसाइडल असेल, त्याचे जे वाईट विचार आहेत ते लवकर फक्त ह्या ट्रीटमेंटने होऊ शकतात, कारण नुसतं गोळ्यांनी ट्रीटमेंट द्यायला गेलं तर त्याला 4-6 आठवडे लागू शकतात. मग लवकर गुण हवा असेल तर ECT खूप सुंदर ऑप्शन आहे.
0: नाही मग हे सगळ्याच पेशंटच्या बाबतीत का नाही युज करत आपण?
1: म्हणजे जे साधे आजार आहेत जिथे इमर्जन्सी नाही आहे लगेच गुण लागण्याची आणि चांगली चांगली औषधं आलेली आहेत, तर फर्स्ट प्रेफरन्स आम्ही औषधांना देतो, कारण अजूनही समाजात टॅबू आहे, एक प्रकारे कलंक आहे ह्या नावाला, शॉक ट्रीटमेंटला. तर म्हणून आम्ही सुरुवातीलाच ते सांगत नाही पेशंट्सला, नातेवाईकांना. पण जिथे आम्हाला लक्षात येतं की गोळ्यांनी गुण लागायला वेळ लागतोय किंवा लक्षणं खूपच जास्त सिव्हिअर आहेत किंवा सुसाईडची रिस्क आहे, मग तिथे आम्ही हा विषय काढतो की अशी पण एक ट्रीटमेंट आहे ज्याच्यानी कमी दिवसातच तुम्हाला गुण लागू शकतो. ह्या ट्रीटमेंटला खर्च पण असतो, म्हणून पण सगळ्यांनाच आम्ही ती सांगत नाही, ज्यांना परवडणारी असेल तर त्यांना आम्ही सांगतो.
0: अँड इट्स अ प्लेन इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन.
1: हा, आणि हार्डली 90 to 120 व्होल्ट्स असेल जास्तीत जास्त, म्हणजे पेशंटला काही वेदना किंवा त्रास होत नाही त्याच्याने.
0: अच्छा, मगाशी बोलता बोलता तू बायपोलर आणि सिझोफ्रेनिया याच्याबद्दल आपण खूप ऐकतोय, पण ते नेमकं काय? ते सुशांत सिंगच्या बाबतीत आपण ते ऐकलं, त्याच्यामुळे ते खूपच कॉमन झालं. इज इट अ कॉमन डिसीज?
1: 100 ने 1 होतो, म्हणजे आपल्या देशामध्ये 1.25 कोटी लोकांना आहे, म्हणजे लाखांमध्ये नाही कोट्यांमध्ये आहे. तर सिझोफ्रेनिया बायपोलर
0: जेनेटिक?
1: हो, सगळे आजार जेनेटिक आहेत. तर बायपोलर हा जो आजार आहे हा फार वेगळा आजार आहे. म्हणजे बायपोलर म्हणजे काय? की बायसिकल म्हणजे कसं दूध चाकी, तसं बायपोलर म्हणजे ह्या आजारामध्ये 2 प्रकारची लक्षणं असतात. तर काही आठवडे महिन्यांसाठी व्यक्ती डिप्रेशनमध्ये जातो, उदासीनतेमध्ये जातो, मग त्या एपिसोडमधून बाहेर आल्यानंतर तो बऱ्याच दिवस चांगला पण राहतो, आणि अशी शक्यता असते की कधी कधी तो ओव्हर एक्साइटमेंटच्या स्टेजमध्ये जातो, म्हणजे अति उत्साहाच्या स्टेजमध्ये, त्याला मेनिया म्हणतात किंवा हायपोमेनिया.
0: मेनिया पर्यंत इतका ओव्हर एक्साइटेड असतो?
1: हो, म्हणजे अगदी डिप्रेशनचं उलट, अपोजिट. डिप्रेशनमध्ये उदास वाटतं तर मेनियामध्ये
0: एक्स्ट्रीम
1: अति उत्साह वाटतो, त्याला असं वाटतं की काय करून काय नको, माझ्यासाठी काहीच अशक्य नाही, असा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जातो. मग त्याच्यामुळे काय होतं, त्यांची निर्णय क्षमता खराब होते. आता माझे काही पेशंट होते, त्यांना मारुती घ्यायची होती कारासाठी, जमीन विकली आणि मग ती जमीन पण गेली आणि डिपॉझिट पण जप्त झालं. तर असे निर्णय त्याला बायपोलर डिसऑर्डर होता आणि मेनियाच्या स्थितीमध्ये, अति उत्साहाच्या स्थितीमध्ये त्यांनी ते पटापट निर्णय घेऊन टाकले, तर असं नुकसान होऊन जातं, म्हणून त्याला ट्रीटमेंटची गरज आहे.
0: अरे बापरे, असे सिम्पटम्स असतात?
1: हो, म्हणजे अति उत्साहामध्ये पेशंट्सला असं वाटायला लागतं की माझ्यामध्ये
0: घरच्यांना समजतं त्याचा हा मॅनिया?
1: हो, डेफिनेटली, कारण तो एक्स्ट्रा बोलायला लागतो, मोठ्या मोठ्या गप्पा करायला लागतो, लाखो करोडोच्या गप्पा करायला लागतो, आणि त्याचं ऍक्टिव्हिटीज पण वाढून जातात की मला इकडे जायचंय तिकडे जायचंय हे करायचंय ते करायचंय.
0: हायपर ऍक्टिव्ह
1: खूपच, म्हणजे माइंड एकदम जोरात चालायला लागतं.
0: आणि ह्या फेजेस किती किती दिवसांच्या महिन्याच्या असतात?
1: तर हायपोमेनिया किंवा मेनिया जे आहे ते काही आठवड्यांसाठी किंवा काही महिन्यांसाठी असतात जर ट्रीट नाही केलं तर.
0: पण तो खटकन चेंज होतो ऑन ऑफ सारखा
1: बऱ्याच वेळा,
0: ग्रॅज्युअली डिप्रेशन पासून एलिव्हेटेड मूड मध्ये जातो.
1: हा बऱ्याच वेळा हळूहळू बदल होतात ते लक्षात यायला लागतं की आता डिप्रेशन दूर झालंय आणि ह्या व्यक्तीला छान वाटायला लागतं. मग तिथे थोडं आम्ही सावध होतो की छान वाटतं तिथपर्यंत ठीक आहे, पण जास्त छान वाटायला लागलं तर रिपोर्ट करा.
0: अँड युअर मेडिकेशन चेंजेस अकॉर्डिंग टू हिज मूड?
1: डेफिनेटली, कारण डिप्रेशन ट्रीटमेंट वेगळी असते, उत्साह वाढवणारी औषधं असतात. आणि मेनियामध्ये जर पेशंट गेला अतिउत्साहामध्ये तर त्याचा उत्साह नॉर्मलाइज करायची औषधं असतात. बायपोलर सुद्धा हा क्रॉनिक डिसीज आहे, म्हणजे त्याच्यासाठी पण आपल्याला डिप्रेशन आणि मेनियाचे जे एपिसोड आहेत ते प्रिव्हेंट करण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन चालू ठेवावं लागतं.
0: आणि त्याला एज लिमिट वगैरे काय असतो?
1: बायपोलर सुद्धा कमी वयात सुरू होतो, म्हणजे अगदी यंग एज मध्ये सुरू होतो.
0: यंग इन द सेन्स
1: म्हणजे कॉलेज गोईंग एज मध्ये म्हणा किंवा यंग अडल्ट्स ह्या एज मध्ये सुरू होतो. काही पेशंट्स मध्ये उशिरा पण सुरू होतो, पण कॉमन हा एज ग्रुप आहे.
0: एक्स्ट्रीम
1: हो हो, म्हणजे डिप्रेशन मध्ये गेले तर घरातनं बाहेर पण पडणार नाही आणि मेनियामध्ये गेले तर घरात थांबणार नाही.
0: आणि दे रिस्पॉन्ड टू ट्रीटमेंट?
1: हो, बायपोलर हा आजार जो आहे हा जास्त चांगल्या पद्धतीने ट्रीट केला जातो. म्हणजे सिझोफ्रेनिया म्हटलं तर हा एक नंबरचा आजार म्हणू.
0: सिझोफ्रेनियाबद्दल सांगा.
1: सिझोफ्रेनियाचा आजार आहे हा एक नंबरचा आजार म्हणू आणि बायपोलर त्याच्या नेक्स्ट.
0: व्हॉट इज सिझोफ्रेनिया?
1: तर सिझोफ्रेनिया हा मेनली थॉट डिसऑर्डर आहे, बायपोलर हा मूड डिसऑर्डर आहे.
0: ओके,
1: हा मूळ फरक आहे. तर सिझोफ्रेनियामध्ये विचारांमध्ये बदल होतो. जसं आता सिझोफ्रेनियाचे चार वेगवेगळे प्रकार आहेत, तर त्यातला जो कॉमन प्रकार जो आहे तो आहे संशयाचा आजार मराठीत म्हणू. तर विचारांमध्ये बदल होतो, ती व्यक्ती गैरसमज करायला लागते, संशय घ्यायला लागते. जसं उदाहरणार्थ कोणी बोलत असलं तर हे माझ्याच बद्दल बोलतायत, हे माझ्याकडे बघूनच हसले, यांना हे माझ्यावर लक्ष ठेवत आहेत, असा गैरसमज व्हायला लागतो. किंवा कोणीतरी माझ्या विरुद्ध काहीतरी कारस्थान केलेलं आहे, काहीतरी कट रचत आहेत, कोणीतरी मला काहीतरी चारलं आहे, कोणीतरी मला जादूटोणा केला आहे, तर अशा पद्धतीने संशय यायला लागतो. किंवा माझे फोन टॅप होत आहेत, माझा लॅपटॉप हॅक झाला, असे संशय यायला लागतात. आता कालच माझ्याकडे पेशंट आला होता, तो गावातला पेशंट होता बरं का, अगदी टोपी वगैरे घालून आला होता, पांढरी टोपी. आणि तो म्हणत होता की आमच्या शेजारच्या ज्या तो म्हणत होता की आमच्या शेजारी जे लोक राहतात ना ते माझे लपून छपून फोटो काढतात आणि ते फोटो कुठे वापरतील काय वापरतील मला काय माहिती, म्हणून ते घरातनं बाहेर पडणंच त्यांनी कमी करून टाकलं होतं. आता ही व्यक्ती जवळजवळ 65 वर्षाची होती, पण त्यांचा संशय काय होता की माझे फोटो काढतायत आणि त्याचा गैरवापर करतील. तर आता असे संशयाचे विषय पण बदलत चाललेले आहेत. तर ज्याला संशयाचा आजार म्हणतो तो ऍक्च्युली आमच्या टेक्निकल लँग्वेज मध्ये त्याला सिझोफ्रेनिया म्हणतात किंवा पॅरानॉइड सिझोफ्रेनिया म्हणतात. दुसरा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये पेशंट विषयाला सोडून बोलायला सुरुवात करतो.
0: ओके,
1: त्याला इररिलेव्हंट टॉक म्हणतो आम्ही त्याला, किंवा डिसऑर्गनाइज स्पीच आणि त्यांचं बिहेव्हिअर पण डिसऑर्गनाइज व्हायला लागतं. म्हणजे उदाहरणार्थ ते स्वतःची काळजी घेणं बंद करून टाकतात, दाढी वाढवतात किंवा आंघोळ करत नाही 4-4 दिवस, किंवा जे आपण म्हणतो ना आपण जे समाजात आता बाहेर रोडवर बघतो की एखादी व्यक्ती त्यांनी अगदी शाबी आउटलुक असतो त्यांचा, केस वाढलेले असतात, आंघोळ केलेली नसते, काहीतरी थैला घेऊन इकडे तिकडे फिरत असतात, तर त्यांचं बिहेव्हिअर डिसऑर्गनाइज झालेलं असतं, तर त्याला डिसऑर्गनाइज्ड स्किझोफ्रेनिया म्हणतात. आणि एक प्रकार असा असतो ज्याच्यामध्ये पेशंट अगदी अलिप्त होत जातो, म्हणजे समाजापासून अलिप्त होऊ लागतो, मिक्स होणं बंद करतो, बोलणं कमी करतो, इंटरेस्ट घेत नाही कशात आणि स्वमग्न व्हायला लागतो. तर ही लक्षणं जी आहे ना, बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की याला डिप्रेशन आलेलं आहे, कारण डिप्रेशनमध्ये अशीच लक्षणं असतात. पण एक प्रमुख फरक काय असतो की डिप्रेशनमध्ये तो पेशंट जो असतो तो म्हणतो की मला त्रास होतोय, आणि ही व्यक्ती अलिप्त झालेली असते, अलूफ झालेली असते. तर ही व्यक्ती काही कंप्लेन करत नाही, ती स्वमग्न असते. तर हा महत्वाचा फरक असतो. तर बऱ्याच वेळा असं होतं की ऍक्च्युअली सिझोफ्रेनिया असतो पण त्याला डिप्रेशन समजून काउन्सिलिंग करत राहतात आणि त्याला मग फरक पडत नाही. तर सिझोफ्रेनियामध्ये औषधोपचाराचा रोल जास्त आहे आणि काउन्सिलिंगचा रोल थोडासा गुण लागल्यानंतर सुरू होतो.
0: मला एक सांग, ह्या ज्या डिसीजेस आहेत सायकॅट्रिक, त्यांना पॅथॉलॉजिकल डायग्नोसिस आहे का नाही?
1: म्हणजे अजून याच्यासाठी पॅथॉलॉजिकल टेस्ट आलेला नाही आहेत, पण सायकोलॉजिकल टेस्ट आहेत.
0: अच्छा, जसं
1: उदाहरणार्थ एक रोशाक नावाची टेस्ट आहे, त्याच्यामध्ये अंदाज येतो की पेशंटचे जे रिस्पॉन्सेस असतात त्या टेस्टमध्ये, त्याच्यावरनं डायग्नोसिसचा एक हिंट मिळते. की
0: दॅट इज क्वेश्चन आहे,
1: रोशाक नावाची जी टेस्ट आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळे चित्र पेशंटला दाखवले जातात आणि तुम्हाला काय दिसतं याच्यात हे विचारलं जातं. तर त्याचे जे कॉमन रिस्पॉन्सेस असतात, नॉर्मल लोक कॉमन रिस्पॉन्सेस देतात आणि ज्यांना सिझोफ्रेनिया असतो ते अबनॉर्मल रिस्पॉन्सेस देतात.
0: आणि एमआरआय सिटी स्कॅन मध्ये एनी चेंजेस?
1: युजली सिटी स्कॅन एमआरआय मध्ये काही दिसत नाही.
0: म्हणजे हे सगळी तुमचं इन रिअल सेन्स यू डायग्नोज द पेशंट,
1: लक्षणांवर डायग्नोसिस करता येतं.
0: ओके, ते बडबड करणारे लोक असतात रस्त्यावर, इकडे हात दाखवून असं काहीतरी बडबड करतात, खूप शॅबी असतात, त्या सिझोफ्रेनिक?
1: हो हो, ते सगळे सिझोफ्रेनियाच्या पेशंट असतात. तर जे असं हवेत बोट दाखवून बोलत असतात त्यांना ऍक्च्युली भास होत असतात. हा, तर त्यांना असे आवाज येत असतात माणसाबायांचे जे दुसऱ्यांना कोणाला ऐकू येत नाही, किंवा त्यांना असं काही दिसत असतं जे दुसऱ्यांना दिसत नाही. हे भ्रम असतात आणि लोकांना वाटतं की हे बाहेरचं आहे, कारण याला कानात आवाज येतात म्हणजे याला याच्याशी कोणी आत्मे बोलतायत की काय, किंवा काही आत्मे दिसतायत की काय असं वाटतं, म्हणून त्याला मग ते भक्ताकडे घेऊन जातात. पण हे ऍक्च्युली ब्रेन डिस्फंक्शन असतं. तर ब्रेनच्या डिस्फंक्शनमुळे हे हॅल्युसिनेशन होत असतात. मग हे डोपामिनचे लेवल वाढले ब्रेनमध्ये की असे भास व्हायला लागतात.
0: अँड दे आर ट्रीटेबल.
1: हा, तर अँटी डोपामिनर्जिक मेडिसिन दिलं, डोपामिन कमी करायचं मेडिसिन दिलं की ते भास कमी होऊन जातात.
0: पॉझिटिव्ह नोट, सायकॅट्रिक पेशंट्स आर ट्रीटेबल.
1: येस, डेफिनेटली ट्रीटेबल.
0: जाता जाता फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू आनंद, तू मला 4 रविवार दिलेलेस त्याच्यासाठी थँक्स आणि मनापासून बोललास. जाता जाता सायकॅट्रिक पेशंटच्या फॅमिलीला, मित्रांना आणि समाजाला तू काय सांगशील?
1: तर कुठल्याही व्यक्तीच्या स्वभावामध्ये, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये जर फरक पडला तर डेफिनेटली त्याची दखल घेणं गरजेचं आहे. असं समजू नये की तो मुद्दामून करतो आहे, तर काही कारण असेल. जर आपल्याला ते कारण समजत नाही तर कोणाचा तरी सल्ला घ्यायला हवा. तर काहीही बदल झाले तर डेफिनेटली मदत घ्यायला हवी. तर त्या व्यक्तीला तू हे मुद्दामून करतोय, तुला कामच करायचं नाहीये, तू आळशीच आहे म्हणून तू असा वागतोय असे लेबल न लावता, कारण लेबलिंग इज डिसेबलिंग. तर उलट समजून घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे की काहीतरी प्रॉब्लेम असेल, उगाच कोणी असं करणार नाही आणि आपल्याला समजत नाही तर आपण तज्ज्ञ माणसाचा सल्ला घ्यायला पाहिजे. तर योग्य डायग्नोसिस होणं आणि योग्य ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे. तर जसं एखाद्याला डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, ते आजार समजून आपण ट्रीटमेंट घेतो तर हे सुद्धा आजारच आहेत आणि याच्यासाठी सुद्धा प्रॉपर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे.
0: आणि ट्रीटमेंटला रिस्पॉन्स खूप सुंदर आहे. मेडिसिनची सवय लागत नाही, मेडिसिन बंद होते, फक्त त्यांना प्रेम द्या,
1: समजून घ्या, त्यांना सपोर्ट करा, एम्पॉवर करा, एनकरेज करा.
0: थँक्यू आनंद वन्स अगेन. राम राम मंडळी.

1956 अगोदरच्या भारतीय गीत संगीताचा हमराज कार्यक्रम सुरू करीत आहोत. सुरुवात उदित शांडिल्य यांच्या युवा आवाजाने होत आहे. मागील 60-70 वर्षातल्या गाण्यांची झलक यात श्रोते ऐकणार आहेत. गाणी गुणगुणण्याचा फुरसतीतला आनंद आता स्वरांकित होत आहे. ऐकूया इव्होल्यूशन ऑफ हिंदी फिल्म म्युझिक बाय उदित शांडिल्य.

टी एन राजरत्नम पिल्लई हे आता नाद स्वरम या वाद्यावर सिंधू भैरवी हा राग सादर करणार आहेत. शंकराचे पुत्र मुरुगन यांच्यासाठी गायला जाणाऱ्या थिरुप्पुगज या भक्तिगीतांमध्ये या वादनाचा समावेश केलेला आहे. ऐकूया टी एन राजरत्नम पिल्लई यांनी नाद स्वरम या वाद्यावर वाजवलेला राग सिंधू.

पुढचं द्वंद्वगीत मुहम्मद रफी आणि आशा भोसलेंनी 1951 सालातल्या लचक नावाच्या फिल्मसाठी गायलं आहे. शब्द हसरत जयपुरींचे तर संगीत मोतीराम यांचं आहे. अल्पसमाधानी प्रियकर आणि प्रेमिका या गाण्यातून आपल्याशी बोलतात. गाण्याचे शब्द आहेत, दिल को वो छेडती है तमन्ना तुम ही तो हो.

1941 पडोसी या बोलपटातलं गीतकार पंडित सुदर्शन आणि संगीतकार मास्टर कृष्णराव यांचं गीत अज्ञात गायिका ऐकवणार आहेत. लोकगीत गायिकांचा अनपॉलिश्ड आवाज या गाण्यातून आपल्या कानाला सुखावत आहे. गाण्याचे शब्द आहेत, उठ मोरी प्यारी बेटी, राज दुलारी बेटी, झटपट हो तैयार.

कुंदनलाल सैगल यांचं 1942 भक्त सूरदास मधलं गाणं मनोज कुरूप अतिरिक्त संगीताने सजवत आहेत. गीत संगीत DN मधोक आणि ज्ञानदत्त यांचं आहे. चव बदल म्हणून हा प्रयोग सादर करत आहोत. गाण्याचे शब्द आहेत मधुकर श्याम हमारे चोर, मधुकर श्याम हमारे चोर. भारतीय संगीताचा हा प्रवाह असाच सुरू राहील पुढच्या भागात. नमस्कार.

एफएम बैंड 91.6 सह रेडियो मंगल ध्वनि अपने कटाहार रेडियो मंगल ध्वनि 91.6 एफएम तुम्ही ट्यून केला आहे मंगल ध्वनी 89.6 मनाशी जुड़नारा मातीशी बोलणारा आपला रेडियो रेडियो मंगल मनात गाव गावातलं मन रेडियो मंगल ध्वनी

तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज. तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज.